एक, दोन, एक, दोन। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी
या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ति गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली गदी माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज मंगळवार श्रावण शुद्ध त्रयोदशी अर्थात 25 ऑगस्ट 2026।

आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र। आज भौम प्रदोष आहे। भगवान श्री जिव्हेश्वरांची आज जयंती आहे। संत श्री नरहरी सोनार यांची आज जयंती।

अथणी इथले श्री शिवयोगी स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. आज मंगला गौरी पूजनाचा दिवस आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. विमळ लक्षण समासामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, परीते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखोन सांडावे जनामध्ये. मनुष्य पारखूर आहे ना आणि कोणाचे मन तोडीना, मनुष्य मात्र अनुमाना आणून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. दूरदृष्टीने जीवन जगतात ते शहाणे. असे शहाणे ओळखण्यासाठी सुद्धा एक वेगळंच शहाणपण अंगी असावं लागतं. जगामध्ये आपल्या आजूबाजूला बरीच चांगली वाईट मंडळी आढळतात. सद्गुण आपल्या अंगी बाणवावे लागतात, त्यासाठी गुणग्राहकता हवी. या उलट अवगुण आपणहून चिकटतात, त्यांना दूर ठेवण्यासाठी चिकाटी आणि विशेष परिश्रम घ्यावे लागतात. शहाण्या महंताला माणसांची उत्तम पारख असते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो सहसा कोणाचंही मन तोडत नाही. या उलट सर्वांच्या अंतरंगामध्ये शिरून तो प्राणी मात्रांना आपलंसं करून घेतो. हीच त्याच्या विमलत्वाची खरी ओळख आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 25 ऑगस्ट. आपण भगवंतासाठी आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो. जे चिरकाल राहतं तेच खरं सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढं जरी समजलं तरी सत्याकडे जाता येतं. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गोळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडित नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावं. जे अनुभवाने शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येतं. आपलं समाधान का बिघडतं? आज आहे त्यापेक्षा निराळं असावं असं वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याचप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे. आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नाहीये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावं. ते घेतल्यानेच सर्व काही कळून येतं. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव हा आनंदमय आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर।

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00 याचं पुनःप्रसारण रात्री 9:00. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हटवून गेले, आडवा हटवून गेले, आडवा हटवून गेले.

0: 哥哥，爹娃的爹娃，我打开门走路，我打姑娘来散步，那个蛋蛋蛋蛋蛋，那个白呀白呀白呀，那个民族党文，那个民族党文，那个民族党文啦。
1: महाराज महाराज काय झालं काय काय की
0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज सत्य उतार्या येऊन अवघा सारिला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ केसी नावाचं एक गाव होतं। त्या गावचा अप्पा पाटील हा स्वामींचा निस्सीम भक्त होता। स्वामी केसी गावात खूप वेळेला जात असत। गावात एक मारुतीचं देऊळ होतं। त्या देवळात स्वामींचं मुक्काम असे। एक दिवस फिरत फिरत स्वामी अप्पा पाटलाला भेटण्यासाठी म्हणून केसीला गेले आणि मारुतीच्या देवळात आले। पाटलाला स्वामी आल्याची बातमी कळली आणि धावत धावत तो देवळात आला। महाराजांबरोबर अनेक सेवेकरी होते, त्या सर्वांना पाटलाने शिधा दिला। स्वामींना नैवेद्य दाखवला, त्यांची मनोभावे आरती केली आणि तो स्वामींच्या शेजारी बसला। स्वामी आल्याची बातमी जवळच्या नळदुर्गच्या मामलेदाराला कळली आणि तो स्वामींना भेटायला आला। त्याच्याबरोबर फौजदार सुद्धा आला। मामलेदाराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी तुम्ही आमच्या गावाला चला। स्वामी त्याला म्हणाले, लहान घोडा घेऊन ये म्हणजे मी येतो। मामलेदार हा वृत्तीने अत्यंत अहंकारी होता। स्वामींना खरं तर असं म्हणायचं होतं की अहंकार कमी झाला की येऊ। मामलेदाराला स्वामींच्या शब्दांचा अर्थच कळला नाही। मामलेदाराचा घोडा मोठा होता म्हणून त्याने फौजदाराला सांगितलं की दुसरा लहान घोडा घेऊन ताबडतोब ये। फौजदाराला माहीत होतं की पाटलाची घोडी लहान चणीची आहे। त्याने पाटलाच्या घरी जाऊन लहान घोडीला आणलं आणि तिच्यावर खोगीर घालून स्वामींच्या समोर उभी केली। पाटील फौजदाराला म्हणाला, माझी घोडी कशाला देतोस, मी तुला एक सोडून चार घोडे आणून देतो। फौजदाराला राग आला, त्याने पाटलाची घोडी परत दिली आणि मामलेदाराला पाटलाविरुद्ध सांगितलं। मामलेदार चिडला, तो पाटलाला म्हणाला, तुला मस्ती आली आहे, तुझी खोड मोडतो, तुझ्या पायात 8 दिवसात बेड्या घालून खेचत आणतो। पाटलाला वाईट वाटलं, त्याची काहीच चूक नव्हती। पाटलाने स्वामींना सारा वृत्तांत सांगितला। स्वामींना मामलेदाराचा भयंकर राग आला। ते म्हणाले, पाटला तुला तो काय बेड्या घालतो, 8 दिवसात त्याला मी सरळ करतो। स्वामी रागाने म्हणाले, आणि 8 दिवसात मामलेदारावर फौजदारी खटला घेऊन त्याला मुसक्या बांधून बाजारातून खेचत नेलं। फौजदार स्वामींसमोर खोटं बोलला होता, त्याला सुद्धा बेड्या पडल्या। स्वामींनी आपल्या अप्पा पाटील नावाच्या परमभक्ताचं रक्षण केलं होतं। अप्पा पाटील आता स्वामींच्या सेवेत अष्टौप्रहर राहू लागला। स्वामींच्या दैवी सामर्थ्याची ताकद त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती। तो स्वामींचा निस्सीम भक्त बनला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश।
2: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
0: माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, फक्त संत संगतीतच भक्ताच्या आयुष्याला भगवंत दिशा सापडते। इतरांचं आयुष्य शीड फाटलेल्या जहाजासारखं प्रापंचिक भवसागरातून निरुद्देशपणे भरकटत राहतं। त्याला शाश्वत किनारा कधीच मिळत नाही। संत फक्त आपली नामाची होडी शाश्वत अशा भगवंत किनाऱ्याला अलगदपणे लावतात। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिव महिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिव महिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिव महिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 13 दक्षाची कथा आणि कार्तिक स्वामींचं जन्मवृत्त। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकरांचा सासरा असूनही त्यांचा द्वेष आणि निंदा करीत असे, त्यांना हवीरभागही देत नसे। त्याने आपल्या घरी महायज्ञाचं आयोजन केलं तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली। तिथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केलं। या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्राला उत्पन्न केलं। त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचं मस्तक धडा वेगळं केलं। तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्यांना शांत केलं आणि बोकडाचं शिर दक्षाच्या धडाला लावून त्याला जिवंत केलं। त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा या नावाने जन्म घेतला आणि शंकरांच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली। तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली, पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात। तेव्हा श्रीकरधराने बौद्धरूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असं चार्वाक शास्त्र सांगितलं, त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या। त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केलं। त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले आणि मदनाला बोलावून शंकरांचा तपोभंग करून त्यांचं उमेशी ऐक्य करण्यास सांगितलं। त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केलं। त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले आणि शिवनिंदा करू लागले। तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं। त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचं लग्न झालं। पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठवलं। पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिलं। ते प्राशन केल्याने त्याला गर्भ राहिला। तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषीपत्नींच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला। त्यानंतर ते 6 भाग एकत्र होऊन 6 तोंडांचा आणि 12 हातांचा मुलगा जन्माला आला। तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखलं। त्याचं कार्तिक स्वामी नाव ठेवलं। याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला। ओम नमः शिवाय।

विष्णुथोर शिवलहान हर विशेष विष्णु सान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारी न तयाते सर्वदा नेदी मी दक्षशिर काय करतील विधि हरिहर मग मेष शिर सत्वर।

निरपेक्ष सेवित वने उपवने महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्त्र वर्षे

शरण गरुड़ध्वज सर्वास घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान।

शार्दूल चर्मने सला सर्प भूषण बसविले महाश्मशान भूतगण सभोवते तरी विष्णु विलासी सगुण त्यासी वरी तू ऐक वचन

सर्व सर्व ही एव सर्वा सहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेन्द्र येवोनी समोर पूजोनी नेत सकळाते दश सहस्त्र योजने मंडप उभविला जाचे तेज अमूप सुवर्ण सदने देदीप्य जानवशासी दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादि हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रति

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आजच्या तिथीला आपण 13वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी, शिव आणि विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तींचं निराकरण होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम, श्री रामदास स्वामींच्या मनोबोधातला 43वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना सज्जना एक जीवी धरावे, जनिया फुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. आपण बघितलं मागचे 5 श्लोकात त्यांनी मना सज्जना राघवी वस्ती की जे असं सांगितलं. आता हा वेगळा चरण आहे शेवटी आलेला. पहिल्या चरणात ते म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. नुसतं मनात ठेव म्हणत नाहीत ते, मना सज्जना म्हणतात. त्याचं कारण अवघड गोष्ट आहे. त्याला जर मन आपल्याला तरायचं करायचं असेल, वळवायचं असेल, तर त्या मनाची धरी मनधरणी करावी लागते की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तू का करायचं. एखादी गोष्ट करायची म्हटलं का करायची, कारण कळलं पाहिजे. कारण जर कळलं तर माणसाला प्रेरणा होते, उत्साह येतो ते करायला, की हे केले आणि हे साधणार आहे असं जर कळलं तर. मग इथं ते जे म्हणतात की मना सज्जना एक जीवी धरावे, जीवात, खोल अंतःकरणात, बुद्धीत असं ते बसलं पाहिजे. धरायचं आहे आणि हे जे धरणं आहे ते सोडण्यासाठी नाही आहे. एकदा धरलं की धरलं, जसं भक्ताने भगवंताला धरला की धरला, आणि भगवंताने भक्ताला धरला की सोडत नाही. हे त्या दोघातलं नातं असं आहे की अखंड देवभक्त. तो धनी आहे आणि मी तुझा दास आहे, ही अलीकडची भक्ती आहे. पण अनन्य आत्मनिवेदन भक्ती झाली की दोन्ही एकच होतात. विभक्त करायचे म्हटलं तरी होत नाहीत. आणि त्या ठिकाणी भक्ताला जशी भगवंतांची ओढ असते तशी भगवंतांना देखील भक्ताची ओढ असते. भक्ताशिवाय भगवंतांना चैन पडत नाही, कारण तसं प्रेम दुसरं कोणी करत नाही. बाकीची जी प्रेम करतात भगवंतावर ती कामनिक प्रेम असतं, संसारातलं काही मिळवण्यासाठी प्रेम असतं, कशाची तरी भीती असती म्हणून भगवंताची भक्ती होते. पण भक्त जो असतो त्याची भक्ती निष्काम, निरहंकार, निरभिमान अशी भक्ती केली आहे. भगवंतासाठीच भगवंत, दुसऱ्या कशासाठी नाही. मला तोच भक्त हवा आहे म्हणून त्याला जे धरायचं आहे, जे जीवी धरावे, पक्क धरून ठेवायचं, अंतःकरणात धरून ठेवायचं. नुसतं देव्हाऱ्यात प्रतिमा ठेवलेली आहे आणि आहेत आमच्याकडे देव्हारा सुंदर केलेला आहे, एक देवखोली आहे, तिथं देव आहे असं नाही आहे. हा जो जीवात धरायचा आहे तो हा भक्त कुठेही जरी गेला तरी भगवंताला धरूनच फिरतो आहे. अंतःकरणात घेऊनच त्याचं सगळी प्रत्येक गोष्ट जी घडते आहे ती. घरात देव्हाऱ्यात देव ठेवला आणि आम्ही बाहेर हिंडून आलो असं होत नाही आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, पक्की खात्री झालेली आहे त्याची. म्हणून इथं म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. काय कशासाठी जीवी धरायचं, त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं आहे जनी आपुले हित तुवा करावे. तू त्याला जे धरायचं आहेस ना ते तुझ्या कल्याणासाठी आहे. भगवंताला काय मिळवायचं आहे, भगवंताची भक्ती केली नाही केली त्याचं बिघडतं काय आहे. भगवंताची भक्ती केल्याने जे काही मिळायचं आहे ते भक्ताला मिळायचं आहे. आणि इथं जे भक्त आहे त्या भक्ताला ऐहिक गोष्टी याची गरज नाही आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. मला खूप पैसा मिळावा, मानमर्यादा व्हावा, प्रतिष्ठा व्हा, लाभावी, ऐश्वर व्हावं असं काही त्याला वाटत नाही आहे. इथं जो भक्त आहे त्याला फक्त आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे. म्हणून ह्या भगवंताला जीवी जे धरायचं आहे ते जनी लोकामध्ये आपुले हित तुवा करावे. समर्थ म्हणतात तुला जर हित करायचं असेल, स्वतःचं कल्याण साधायचं असेल, त्या रघुनाथाला जीवी धर. आपलं वाटतं खरं म्हणजे किती सोपं आहे खरं, कल्याणाचा मार्ग किती अवघड आहे असं म्हणतात. तर त्याला जर अंतःकरणात धरला तरी आपलं हित सहज आहे. पण मग अंतःकरणात धरत का नाही, त्याला पैसे पडतात का, कष्ट पडतात का, काही खरं म्हणजे होत नाही, पण तेवढी आवडच नाही आहे.
भगवंतावर आपण प्रेम करतच नाही. जर आपण प्रेम करत असू खऱ्या अर्थाने, तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा विसर कधी पडत नाही, अखंड त्याचं स्मरण असतं. खाता जेवता बोलता बसता उठता प्रिय माणसाचं स्मरण अखंड असतं. जसं एखाद्याचा मुलगा मुलगी कोणीतरी लांब गेलेली असली परदेशात, तर घरात आपण प्रत्येक गोष्ट करत असताना त्याची आठवण येत असते. त्याला हे आवडतं, हे त्याचे कपडे, हा त्याचा अभ्यास, ही त्याची पुस्तकं, म्हणजे प्रत्येक गोष्ट बघताना त्याची आठवण येत असते. तशी आठवण आपल्याला भगवंताची येते का? प्रत्येक घास खात असताना आतमध्ये तोच जो घास भरवतो आहे तो खाणारा तोच आत बसलेला आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देयम आश्रिता, मी तिथं होऊन बसलेलो आहे. कुठेही जरी गेला तो तरी माझ्याशिवाय जागाच नाही आहे असा भाव आपल्यात निर्माण झाला का? प्रत्येक पाऊल टाकत असताना त्याचं स्मरण होतं का? तसं जर स्मरण होत असेल तर हित व्हायला अवघड काही नाही आहे, सोपा मार्ग आहे. म्हणून ज्यांनी आपुले हित तुवा करावे, ते करायचं असेल तर जीवी धरावे. मग आणखी काय करायला पाहिजे? त्याने त्याला जीवी धरायला सांगितलं आहे, त्याच्यासाठी आणखी काय करायला पाहिजे? रघुनायका वीण बोलो नको हो, सगळ्यात अवघड गोष्ट. आपण जे दिवसभर बोलत असतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, किंवा स्वप्नात देखील जर बडबडत असलोच कुणाला सवय असली, तर रघुनायका खेरीजच ती बडबड असते. रात्री झोपेत कुणी रामराम म्हणतो आहे, नारायण नारायण म्हणतो आहे असं पाहायला सापडत नाही. आणि दिवसा जागृत असताना देखील खरं म्हणजे तो झोपलेलाच असतो, खरी जागृती आलेलीच नाही. जोपर्यंत जीव संसारात अडकला आहे त्याच्याविषयीच सगळं बडबड आहे, निरर्थक बडबड आहे. जसं आपण एखादं वर्तमानपत्र पाहिलं तर लक्षात येतं की कितीतरी गोष्टी अनावश्यक आहेत ज्याची आपल्याला काही गरज नाही आहे. पण उगीच इन्फॉर्मेशन घेत असतो, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं, आणि ती सगळी जी माहिती आहे, ते सगळं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञानाव्यतिरिक्त ज्ञान आहे. भगवंताच्या ज्ञानाखेरीज, स्वरूप ज्ञानाखेरीज इतरच ज्ञान आहे, आणि त्यामुळे ते सगळं व्यर्थ आहे. ते जे म्हणतात रघुनायका वीण बोलो नको हो, रघुनायकाखेरीज काही बोलू नकोस, असं जर आपण निर्णय केला निश्चय केला तर बोलायला काही राहतच नाही, फक्त त्याचं नाम घ्यायला लागतं. नामाखेरीज दुसरं काहीच राहिलेलं नाही. कारण आपण जे परमेश्वराविषयी बोलू, परमार्थाविषयी बोलू, गीता ज्ञानेश्वरी वगैरेशी बोलू, हे जे सगळं बोलणं आहे हे भगवंताकडे नेणारं आहे. आणि अवांतर विषयाची चर्चा ही आपल्याला भगवंतापासून लांब नेणारी आहे. मग सारखंच भगवंताचं चिंतन करत राहिलं तो व्यवहार कसा व्हायचा? सगळा व्यवहार होतो. हाती काम मुखी नाम, मनात त्याचं स्मरण ठेवा. आणि सगळे जे काम आहे ते भगवंतासाठी आपण करतो आहोत, त्यांनी ते माझ्यावर सोपवलेले आहे, ते करून मला भगवंतच प्राप्तव्य आहे असा बोध पक्का ठेवला पाहिजे. त्याखेरीज महागाई किती झाली, बाहेर काय झालं, इकडे राजकारणात काय झालं, समाजकारणात काय झालं, आपल्याला जर काही करायचं असेल तर करावं, नसेल तर नुसती बडबड नको. म्हणून त्यांनी म्हटल्या पुढच्या श्लोकात देखील तोच विषय आलेला आहे, पण ह्याच्यामध्ये भाऊ रघुनायका वीण बोलो नको हो. म्हणून जर काही व्यवहारातलं बोलायचं असेल तरी मनात नाम असावं, आणि व्यवहारातल्या ज्या काही दोन गोष्टी बोलायच्या असतील त्याही कमीत कमी बोलाव्यात. मग रघुनायका वीण बोलो नको हो, मग काय करावं? सदा सदा सर्वदा मानसी तो निजध्यास राहो, मनामध्ये भगवंताचाच निजध्यास, त्याचा छंद, त्याचाच आठव अखंड राहू दे. त्याच्याखेरीज पाऊलच पडता कामा नये. प्रत्येक घास असो, प्रत्येक पाऊल असो, प्रत्येक कर्म असो, त्या कर्माच्या आधी अंती त्या रामाला धरा. कर्म सुरू करताना रामाचं स्मरण, कर्माच्या मध्ये रामाचं स्मरण, कर्म संपल्यावर रामाचं स्मरण, आणि सगळं त्याला ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो, सगळं त्याला. आणि म्हणून अशी जी मंडळी काही साधक त्याचा छंद घेऊन लागतात, त्यांना
घरातली बाहेरची माणसं वेडाय असं ठरवतात. म्हणून संतांना बहुतेक त्या शेवटच्या एका अवस्थेमध्ये, साधकाच्या उत्तम अवस्थेमध्ये, सगळ्या माणसांनी वेडं ठरवलं. काहीतरी म्हणत बसतो, काहीतरी करत बसतो, व्यवहारात नाही. आपण कसं व्यवहारात दक्ष आहोत, सावध आहोत, प्रत्येक पैपैसाठी आपण अगदी लक्ष देऊन बसलेलो आहोत. तो म्हणतो आहे पैपै सांभाळा, पण आयुष्यातला एक एक क्षण जातो आहे, तो पुन्हा परत येणार नाही आहे, तो राघवाशिवाय चाललेला आहे, याचं स्मरण आहे का? ते स्मरण आपल्याला राहायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सदा मानसी तो निजध्यास राहो. अखंड पुढे एक श्लोक आहे, निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. निजध्यास याचा अर्थ अखंड अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान राहू दे. म्हणून ह्या श्लोकात म्हटलं आहे मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया, संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ति गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली गदी माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज मंगळवार श्रावण शुद्ध त्रयोदशी अर्थात 25 ऑगस्ट 2026

आजचा नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र। आज भौम प्रदोष आहे, भगवान श्री जिव्हेश्वरांची आज जयंती आहे। संत श्री नरहरी सोनार यांची आज जयंती।

अथणी इथले श्री शिवयोगी स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. आज मंगला गौरी पूजनाचा दिवस आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. विमळ लक्षण समासामध्ये समर्थ रामदासस्वामी म्हणतात, परीते शहाणे ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, अवगुण देखोन सांडावे जनामध्ये. मनुष्य पारखूर आहे ना आणि कोणाचे मन तोडी ना, मनुष्य मात्र अनुमाना आणून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. दूरदृष्टीने जीवन जगतात ते शहाणे. असे शहाणे ओळखण्यासाठी सुद्धा एक वेगळंच शहाणपण अंगी असावं लागतं. जगामध्ये आपल्या आजूबाजूला बरीच चांगली वाईट मंडळी आढळतात. सद्गुण आपल्या अंगी बाणवावे लागतात, त्यासाठी गुणग्राहकता हवी. या उलट अवगुण आपणहून चिकटतात, त्यांना दूर ठेवण्यासाठी चिकाटी आणि विशेष परिश्रम घ्यावे लागतात. शहाण्या महंताला माणसांची उत्तम पारख असते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो सहसा कोणाचंही मन तोडत नाही. या उलट सर्वांच्या अंतरंगामध्ये शिरून तो प्राणी मात्रांना आपलंसं करून घेतो. हीच त्याच्या विमलत्वाची खरी ओळख आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: भाग असा आहे की आम्ही एक जी आमची मानसिकता तयार करून घेतो की हे सगळं अध्यात्मशास्त्र, हे सगळं ग्रंथ, हे पुराण इत्यादी सगळं आमच्या करता नाही. कारण का आता म्हणाले आमच्याकडनं असं काही होतच नाही हो, कोण ते जप तप नियम व्रत सायास करेल, आमच्याकडनं काही ते होत नाही. आमच्याकडनं फक्त देवाला दोन हात तिसरं मस्तक कधीतरी जोडलं जात. अशाच विचारांच्या जीवांकरता शास्त्राचं प्रवर्तन ती खोच आहे प्रश्न. म्हणाले अशा प्रकारचा विचार करणारे पुढे अनेक जीव निर्माण होती की माझ्याकडनं काही फारस होणार नाही. बरं, एक गोष्ट उल्लेख करून सांगू का, अशा प्रकारचा विचार करणारा रावण सुद्धा होता जो गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या समोर आणून ठेवला. रावणाने जेव्हा शूर्पणखेकडनं ऐकलं की खरदूषणाला रामाने मारलं, तेव्हा त्याने काय विचार केला असेल. संत मंडळी जेव्हा कथा लिहिताना मोठे विलक्षण लिहितात, आपण आपली तर्कबुद्धीच चालू शकत नाही अशा लिहितात. रावणाच्या अंतःपुरामध्ये गेलेला रावण विचारमग्न झालाय, विचार करतोय की क्या मनुष्य लीन अवतार, भगवंताने मानवी अवतार घेतला तर खरदूषणाला संपवणारा एकटा क्षत्रिय राजकुमार असू शकत नाही. ज्या अर्थी खरदूषण त्या राजकुमाराकडनं मारले गेले त्या अर्थी तो नुसता निव्वळ राजकुमार नाही. मग म्हणाले भगवंताचा अवतार झालेला असेल, मग मी भगवंताची सेवा कशी करू शकतो. रावणाचा विचार आहे. कधी कधी असुर सुद्धा चांगले विचार करतात, मी रामाची सेवा भगवंताची सेवा कशी करू शकतो. रावण आपल्या मनाशी स्पष्ट म्हणतो भजन न होई तामस देहा, भजन न होई तामस देहा, माझा देह तामस आहे, भोग विलासामध्ये मग्न आहे, माझ्याकडनं भजन होणारच नाही. मला सांगू नका राम राम राम राम राम, मी उलट मारा मारा मारा म्हणू शकतो. याला मारा त्याला मारा, याचे हे हडप करा त्याचं ते गडप करा, याची बाई पडवा, हा सगळं मी करू शकतो. आपली पात्रता ओळखणारा खरा खुरा भगवंताचा भक्त होता. म्हणाले मी विरोध करू शकतो, प्राणपणाने विरोध करेल, सगळं राज्य बुडालं सगळं कुळ बुडालं तरी चालेल, पण रामाला विरोध करेल. थोडा वेगळा विचार आहे, वेगळी चिंता. दुराचारी पापी भगवंताकरता, त्या परमेश्वराकरता, त्या परमतत्वाकरता असं कोणी नाही. त्याने जर असा भेद केला ना की हा दुराचारी आहे, हा पापी आहे, हा सच्चील आहे, हा सदाचारी आहे, तर त्याला परमेश्वर असं म्हणताच येणार नाही. याचाच अर्थ असा की भगवंत परमात्मा हे तत्व असं काही सम अवस्थेला आहे की त्या तत्वाच्या प्रती, त्या तत्वाकरता कोणीही दुराचार आणि सदाचार असं नाहीये. कितीही दुराचारी असा, किती अपिचित सुदराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिस्सा. भगवान अर्जुनासमोर आपल्या हृदयावरती छातीवरती हात ठेवून म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति. भगवान तर खूप काय काय बोलतो, कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यति. माझं वचन ऐक, माझं प्रेमाने नामोच्चारण करणाऱ्याला मी कधी सोडतच नाही. भगवान शिवांची कथा आहे, मोठी अनुभव का होऊ शकणार नाही असं आपल्याला जो काही आपल्या स्थलकालाच्या संस्काराप्रमाणे प्रश्न पडेल ना की अहो केवळ कथा ऐकली आणि त्याला दिव्य लोक प्राप्त झाला, वा अरे वा काय. असं कधी होऊ शकेल का? असं का होऊ शकणार नाही असं विचार करा. असं कधी होऊ शकेल का असा उलटा विचार करण्यापेक्षा असं का होऊ शकणार नाही याचा विचार करायचं. कारण असं की भगवान शिव ही अवस्थाच अशी आहे, परम कल्याणकारी अवस्था, की जिच्या प्रति जिच्याकडे वळल्यानंतर आपल्याला उपलब्ध व्हायला काय उपलब्ध होणार नाही. या जगताचं नाही, पारलौकिक जगताचं, भगवंताचं तत्वच असं. ते अलौकिक करून टाकतात, दिव्य करून टाकतात. चंचुला नावाच्या एका पतीप्रतीची मोठी सुंदर कथा पुढे येते. बिंदुग नावाचा तिचा पती आहे, तो एक ब्राह्मण कुठल्याशा नगरामध्ये राहतो, तो एक दुराचारी आहे. त्याच्या आजूबाजूचे सगळेच दुराचारी आहेत. पुढे सुंदर कथा आहे, स्कंद पुराणातल्या या कथा आहेत, या शिवपुराणातल्या कथा नाही आहे. शिवपुराणाचं महात्म्य सांगणार स्कंद पुराणातला भाग आपण पाहतो. चंचुला नावाची बिंदुग नावाच्या ब्राह्मणाची पत्नी, आणि या बिंदुकाच्या आजूबाजूला सगळे जे ब्राह्मण आहेत ते दुराचारी. काही काही कथा मोठ्या विलक्षण. या सगळ्या लोकांच्या मध्ये राहून ही चंचुला सुद्धा दुराचार ग्रस्त झाली. ती दुराचार करू लागली. काही काही गोष्टी भाष्य करण्याच्या नाही आहेत, आपल्या आपल्या अनुभवाच्या आहेत. आपण आपल्या आपल्या अनुभवाच्या पातळीवरती त्याचा योग्य विचार परामर्श विमर्श करू शकता. ती दुराचार करू लागली. दैववशात हा बिंदू मृत्यू पावला. यमाकडे जाणारच चुकलाय, यम त्याला सुधरवायला घेऊन जातील, आपल्या 28 कुंडांमध्ये भिजवतील, वाळवतील वगैरे सगळं करतील. चुंचुला ही पतिव्रता ब्राह्मण स्त्री दुराचारी झालेली, आपल्याच गतीप्रमाणे आपल्या कर्म मार्गाप्रमाणे फिरत फिरत फिरत गोकर्ण क्षेत्रामध्ये आली. शिवक्षेत्र आहे, भगवंताचं क्षेत्र आहे. गोकर्ण क्षेत्रात आलेली तिथे एक व्याख्यानकार प्रवचनकार पुराणकार शिवपुराण सांगत होते, आणि तिने पहिल्यांदा ते सगळं काहीतरी कानावरती पडलं. तिने असं ऐकलं की दुराचारी असणाऱ्या जीवाला यम अतिशय यातना देतो. यातना काय काय देतो याच्याकरता अनेक पुराणांमध्ये नरकांचं वर्णन आहे. जी स्त्री दुराचारी असेल त्या स्त्री समोर पुरुष रूपी लोह प्रतिमा तप्त अशी केली जाते, तिला त्याला आलिंगन द्यायला सांगितलं जातं. जो पुरुष दुराचारी असेल, ज्याने स्त्री संबंधाने दुराचार केलेला असेल, त्याला स्त्री प्रतिमेला आलिंगन द्यायला सांगितलं जातं. ती अतिशय तप्त असते, ती तापवलेली लोखंडाची वगैरे वगैरे कशा यातना असतील. असी वन कृमी भक्ष, लाला भक्ष इत्यादी इत्यादी नाना प्रकारचे नरक त्यांचं वर्णन ते पुराणकार जेव्हा वर्णन करत होते, आणि त्यांनी जेव्हा हे सगळं वर्णन ऐकवलं तेव्हा ही मनामध्ये विचार करते की मी तर अतिशय दुराचार करणारी, माझी तर गती याहीपेक्षा दुर्गती होईल, काय गती होईल मला सांगता येत नाही. सारी कथा संपल्यानंतर ती त्या ब्राह्मणाच्या पायावरती पडली, मोठी हुदकी देऊन रडू लागली की म्हणाले, हे भूदेव ब्राह्मण देवता, माझा उद्धार कसा होईल ते मला कळत नाहीये. कारण तुम्ही सांगितलं तेव्हा माझे दुराचार माझ्या लक्षात आले, आणि तुम्ही सांगितलं तो दंड मला आता कळला. काय दंड मिळेल, माझी गती कशी होईल, मला उद्धार कोण करेल. ब्राह्मण मोठा दयाळू पुराणकार आहे, त्याने तिला आपल्या जवळ बसवून घेतलं, तिला शांत केलं, म्हणाले, हे स्त्रिये काळजी करू, तू भगवान शिवांच्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. आजवर तुझ्याकडनं झालेले दुराचार तू तुझ्या मुखाने व्यक्त करतेय, स्पष्टपणे सांगतेय. मोठी मोठी सुंदर सुंदर वाक्य पुराणांमध्ये येतात, आपल्याला अंतर्मुख करून जातात. पण सुंदर वचन आहे, पश्चाताप पाप कृतां पापानां निष्कृती परा सर्वेषां वर्णितं सद्भि सर्व पाप विशोधनम् पश्चात्तापेनैव शुद्धि प्रायश्चित्तं करोति सः यथोपदिष्टं सद्धिर्भिः सर्व पाप विशोधनम्। पश्चाताप दग्ध झाली आहे मी तर असं म्हणतो, म्हणजे तो ब्राह्मण त्या पतिव्रतेला सांगत होता, मी तर असं म्हणतो की हे स्त्री ज्याच्या हृदयामध्ये हार्दिक पश्चाताप निर्माण झालेला आहे तो सर्व पापांपासून मुक्त होतो। मग त्याने प्रायश्चित्त केलं अथवा न केलं तरी फार फरक पडत नाही। पश्चाताप दग्ध मन पवित्र असत, पवित्र होत। नेत्री या शब्दाचा अर्थच मोठा सुंदर आहे। आधी पाप करायचं, मागाहून ताप करायचा, पश्चाताप। पश्चात या शब्दाचा अर्थ नंतर, मागाहून नंतर ताप करायचा। आपल्याच कडे हा विचार असं म्हणू नका काय, अशा प्रकाराने जेव्हा आम्ही इतरांचं मूल्यमापन आणि तौलनिक अभ्यास करतो तेव्हा आमचा आमच्या संस्कृतीवरचा निष्ठात्मक विचार वाढतो, असं काही समीक्षा मला करायची नाही। पलीकडचे सुद्धा एक छोटीशी खोली तयार करतात, त्या खोलीमध्ये आपलं तोंड झाकलेलं असतं, त्या पलीकडे ऐकणारे धर्मगुरु बसलेले असतात, आपण आपली सगळी पाप त्यांना सांगून टाकायची, धर्मगुरु आपल्याला पाहत नाही, आपण धर्मगुरूंना पाहत नाही, आणि मग आपण पापातनं निवृत्त झालेलो आहोत असं मानायचं। विचार करता वाईट नाहीच आहे, योग्य विचार असो। तो अर्ध्याच पातळीवरती तिथून पुढे आम्ही केलेला आहे विचार, संस्कृतीबद्दल धर्माबद्दल पंथाबद्दल चिंतन करून विषय वाढवायचा नाही। पश्चात्तापबद्दल मन पवित्र असत। तू एवढी पश्चाताप होऊन मला जी काही प्रार्थना करतीये तू निश्चितच पवित्र झालेली आहे, काळजी करू नको। आणि पश्चात्तापाशिवाय जर नुसतंच प्रायश्चित्त घेतलं तरी त्याला अर्थ नाही। पुढचं वाक्य मला सुंदर आहे, म्हणले स्त्रिये तू जर पश्चाताप केला नसता आणि शास्त्राने सांगितलंय अमुक मी वागलो म्हणून मी चुकलो, मग या चुकीचं परिमार्जन काय, तीर्थयात्रा करा। आता शास्त्रात सांगितलंय मग मला तीर्थयात्रा करावीच लागेल ना, मग मनात असो नसो शास्त्राचा आदर करायचा म्हणून मी तीर्थयात्रा केली तर पाप धुतलेच जातील। काय खात्री, दबावाने केलेली कृती काय उपयोगाची, म्हणून मनात पश्चाताप नाही आणि कृतीने प्रायश्चित्त घेते आहे करते आहे त्याचा काय उपयोग नाही। प्रायश्चित्त घेतलं नाही पण मनाने अतिशय अतिशय संताप पश्चाताप झालेला आहे तू पवित्र होशील, काळजी करू नको, इथेच था। भगवान शिवशंकर अत्यंत अत्यंत कृपाळू आहे। सत्पुरुषांनी प्रायश्चित्त जरी शुद्धीचा मार्ग सांगितलेला असला तरी त्यांनी पश्चात्तापाला अतिशय महत्व दिलेले आहे। शिवपुराणाच्या कथेने आपलं मन अत्यंत शुद्ध होऊन जात। आपल्याला वाटेल की वाटेल तेवढी पाप आम्ही बाहेर करायची आणि शिवकथेला येऊन बसायचं आणि आपलं मन शुद्ध होऊन जात असेल तर किती सोपा उपाय आहे नाही। वाक्यांचा अर्थ इतका सहजासहजी उलगडत नाही, वाक्य जरी तशी असली तरी मोठं गूढ चिंतन त्याच्यामध्ये असत। कथा निर्विषय करणारी आहे। कथेनं काय लाभ होतो, कथेनं लाभ हा आहे की आमची जी पाप प्रवृत्ती आहे त्या पाप प्रवृत्तीचा संकोच होण्याकरता कथा आहे। आज आमच्या मनामध्ये वेगवेगळे संकल्प येतात, जेव्हा आम्ही सात्विक कथा ऐकतो तेव्हा त्या वेगवेगळ्या संकल्प विकल्पांचं जे काही उठणं आणि थांबणं आहे ते चक्र हळूहळू हळूहळू कमी होऊ लागतं, अनुपात कमी होतो। अनुपात म्हणजे मराठीत पर्सेंटेज, ते कमी होत। आज मनामध्ये पापाचे 10 विचार आले असतील तर कथा ऐकल्यानंतर जर हळूहळू ते 2 येण्यापर्यंत आमची प्रगती झाली तर ते कथाकारांना ते पुराणकारांना अपेक्षित आहे। मनाला निर्विषय करून टाकत, मनाला विषयातन काढून घेण्याकरता कथा उपयोगी येतात। हे ऐकण्यानेच होतो। आमच्या या शास्त्रावरती किती टीका केली तरी हे सत्य आहे की श्रवणाने मार्ग उपलब्ध होतो. ऐकलं म्हणूनच लक्षात येत, ऐकावं लागतं. म्हणाले नुसतं ऐकून काय उपयोग होतो का, ऐकायला या मग कळ, त्यावर दुसरा कुठलाही उपाय नाही. शिवकथा निसंशय मनाला निर्विषय करणारी आहे, शुद्ध करणारी आहे. हे चंचुले तू पतिव्रत असते, मी तुला स्पष्ट करून सांगतो की भगवती पार्वतीसह भगवान शिव आपल्या हृदयामध्ये नित्य विराजमान असतात. त्यांच्या कथांचं श्रवण हे मनुष्याकरता कल्याणकारी आहे, कल्याणाचं बी आहे. शास्त्रोक्त मार्गाने या सगळ्या गोष्टीची आराधना जेव्हा आपण करू तेव्हा भवबंधनाचा जो भवरोग आहे तो रोग आपला नाहीसा होईल. ब्राह्मणाने शिवकथेबद्दल अपूर्व अपूर्व अशा गोष्टी सांगितल्या आणि ब्राह्मण मौन झाले. तेव्हा ती पुन्हा त्यांना म्हणाली की महाराज आपण मौन झालात, आपण सांगितलेली कथा आपण सांगितलेला विचार माझ्या मनात रुजला, मला मोठा आनंद वाटतो. तुमच्यासारखे श्रेष्ठ साधू संत परोपकारामध्ये जे नित्य लागलेले माझ्या सारख्यांचा उद्धार करण्याकरता सांगतात, मला आपण शिवकथा ऐकू. चंचुलेला त्या ब्राह्मणांनी मोठी सुंदर शिवकथा सातत्याने ऐकू अशी ऐकवली. त्या श्रवणाच्या साधनेनी ही चंचुला अशी सिद्ध झाली की तिला आता भगवान शिवांशिवाय दुसरा कुठलाही विचार मनाला सुचेन असा झाला. त्या कर्पूर गौर भगवान शिवशंकराला भगवती पार्वतीसह नित्य दर्शन करावं, निरीक्षण करावं, त्यांचं चिंतन करावं, त्यांचंच नाम घ्यावं. चंचुला शिवभावामध्ये मग्न झाली. साहजिकच आहे, कालांतराने देह यात्रा संपली. हा देह संपला तरी जो सूक्ष्म देह आमचा आहे त्या सूक्ष्म देहाकरता आम्ही केलेली जी सूक्ष्म आराधना आहे तीच त्याच्या प्रवासाकरता आम्हाला उपयोगी पडते. त्यामुळे काहीही विचित्र वाटायला नको, ती दिव्यरूप धारण करती झाली. सूक्ष्म देहातून स्थूल देह संपला, तिचा जो सूक्ष्म देह आहे तो अतिशय दिव्यरूप धारण करता आला. ती दिव्य रूपाने शिवधामाला गेली, शिवक्षेत्रातन शिवधामाला गेली. तिथे प्रत्यक्ष भगवान शूलपाणी चंद्रमौलीश्वर भगवान शिवशंकरांचं दर्शन घेती आहे. पार्वती त्यांच्या वामांगावरती ते पंचमुखाचे आहेत, त्रिनेत्रांचे आहेत, प्रत्येक गळ्यामध्ये सुंदर अशा वासुकीचा हार आहे, व्याघ्रांबर आहे, दक्षिणामूर्ती आहे, ध्यानमग्न आहे, आपले नेत्र अर्धोन्मिलित आहेत, वेगवेगळ्या देवदेवता त्यांची स्तुती करतायत, रुद्रादी गण त्यांच्या जवळ उपस्थित आहेत, ब्रह्मादी विष्णू त्यांचे उपासना करतायत, आराधना करतायत, गणाधीप नंदिकेश्वर भगवान शिवांच्या सन्मुख आहे. त्या दिव्यरूपधारी चंचुलेला भगवान शिवांनी आणि पार्वतीने मोठ्या प्रेमाने जवळ बोलवलं, प्रेमपराने निरीक्षण केलं. ती तर दिव्यरूप धारण करते झाली होती, अंगावरती सुंदर वस्त्र आणि आभूषण आलेली होती, तिच्या मस्तकावरती सुंदर मुकुट होता चंचुलेचा. भगवान शिवांनी आणि भगवती पार्वतीने मोठं सुंदर निरीक्षण केलं प्रेमभराने. पार्वती मातेने तर तिला आपली सखी बनवली. भगवती पार्वतीची सेवा शुश्रूषा करू लागली. एकांतामध्ये एकदा माता पार्वती समवेत असताना ती उदास आहे, ती खिन्न आहे, ती भगवती जगदंबेची प्रार्थना करते. मोठी सुंदर रीतीने जगदंबेला आळवलेलं आहे की म्हणाले तू आद्या आहे, तू प्रकृती आहे, तू सृष्टी निर्माती आहे, की माते मी तुला शरण आलेली आहे. तिच्या स्तुतीने माता पार्वती मोठी प्रसन्न झाली आणि चुंचुलेला म्हणाली की हे सखी तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न आहे, तुला काय हवं ते माग. तेव्हा ती चंचुला माता पार्वतीला म्हणाली की माते, माझा पती अतिशय दुराचारी होता, हतभागी होता, त्याने नाना प्रकारचे दुराचार केले, त्याची गती काय, तो कुठे आहे, कसा आहे मला ठाऊक नाही. माझी इच्छा आहे माझ्या पतीचा उद्धार व्हावा. माता पार्वती म्हणते की हे पुत्री, तुझा पती त्याच्या दुराचारामुळे नरकांची यात्रा करता करता आहे, तो आता पिशाच्च झालेला आहे, पिशाच्च होऊन वावरतो, घोर आहे, वायू योनी मध्ये आहे, विंध्य पर्वतावरती त्याचा निवास आहे. जेव्हा माता पार्वतीने चिंचुलेला सांगितलं तेव्हा ती मोठी खिन्न झाली, म्हणाली माते, माझ्या पतीची अशी अवस्था आणि माझी अशी अवस्था, हा विरोधाभास, तू तर शंकर प्रिया. कुठल्या स्त्रीला असं आवडेल की आपली अशी अवस्था आणि आपल्या पतीची अशी दुरवस्था. त्यामुळे मी तुला पुन्हा पुन्हा प्रार्थना करते की माते, माझ्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून मला काहीतरी मार्गदर्शन कर. भगवती जगदंबा म्हणाली की प्रत्येकाची गती आहे, तू दुराचारी होती तरी शिवकथा ऐकली, शिवक्षेत्रामध्ये राहिली म्हणून तुला शिवलोक प्राप्त झाला. तू जाणतेपणाने शिवांची आराधना केली आणि याने जाणीवपूर्वक दुराचार केला, मग याला नरक यातना भोगाव्याच लागतील ना. ज्याच जसं कर्म आहे तसं त्याला भोग प्राप्त होण्यामध्ये दैव अथवा भगवंताचा काहीही आविर्भाव नाहीये. आम्हाला जे काही उत्तम भोग प्राप्त होतात त्याला आमची उत्तम कर्म कारणीभूत आहे. आम्हाला जे वाईट अनुभवायला मिळतं त्याला आमचे कुकर्म, आमचे दोषास्पद कर्म कारणीभूत आहे. माते काही असो, माझ्या पतीचा उद्धार व्हावा, आपण मला सखी मानता. तिच्या मोठ्या आर्जवी विनवणीने माता पार्वतीचं मन द्रवित झालं. माता पार्वतीने तुंबरूंना बोलवलं, नारद आणि तुंबरू भगवंताच्या यशाचं गायन करणारे आहेत. या तुंबरूंना, तुंबरूंची आकृती कशी आहे, त्यांच्या हातामध्ये वीणा आहे, चिपळ्या आहेत, शरीर माणसाचं आहे पण मुख घोड्याचं आहे. आता त्याची कथा येणार नाही, हे ते म्हणाले आता सगळी कथा झाली, तुंबरूंची कथा येईल पण पुढे येईल. माता पार्वती म्हणाली की भगवंताचं यश गाण्यामध्ये, भगवंताचं गुणगान करण्यामध्ये तुम्ही अत्यंत प्रवीण आहात, माझ्या मनाची गोष्ट तुम्ही ओळखता. हे तुंबरू, हिचा पती दैववशात पिशाच्च झालेला आहे, ही शिवलोकात आहे, माझी सेविका आहे, हिच्यावरती माझी कृपा आहे. मी तुम्हाला अशी प्रार्थना करते, तुम्ही विंध्य पर्वतावरती जावं, तिथे शिवकथा गावी, तिथे हिचा जो पती पिशाच झालाय त्याला पकडून ठेवून त्याला बळजबरी शिवकथा ऐकवा, तो शिवकथा ऐकेल असं करा आणि त्याला पवित्र करून टाका, तिच्या पतीचा उद्धार करा. मातेची आज्ञा तुंबरूंनी कशी ओलांडावी, तुंबरू आपल्या अनुयायांसह चंचुलेला घेऊन विंध्य पर्वताची यात्रा करते झाले. तुंबरू विंध्य पर्वतावरती भगवान शिवांची कथा करणार आहेत म्हटल्यानंतर तर जे शिवोपासक आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांनी तर मोठाच गर्दी करायला सुरुवात केली. तुंबरूंनी अशी व्यवस्था केली की जे शिवप्रेमी, शिव उपासक शिवकथेला आले त्यांना बसायला वेगळं असेल, चंचुलेला बसायला वेगळं असेल. आणि तिच्या पतीला प्रयत्नपूर्वक पकडलं आणि त्याला अक्षरशः पाशांनी बांधून टाकलं आणि त्याला पिशाच्चाला बळजबरी कथा ऐकवायला सुरुवात केली. काही काही कथा मोठ्या गोड असतात, इथे असं म्हणण्याचं धाडस होत नाही ना, कोणाचं का असेल कथा आपली तिचं तसं नका म्हणू बरं आहे ना, असं कसं म्हणायचं काय आहे. जिवंतपणी भगवंताच्या नामगुण गायनाला जो लागला नाही ना, त्याला पिशाच्च झाल्यावरती असं बांधून घालून कथा ऐकावी लागते, हिला नसतो. आपल्याकडे पद्धतच आहे, जिवंतपणी नाव घेतलं नाही तेव्हा हा गेला की याला बांधतात, चार जण उचलतात, हातात काही इलाज चालत नसतो, आता तर काही बांधून पळ म्हणजे बांधून घातलेलं असतं त्यामुळे पळण्याची वाट संपलेली असते. आणि या कितीही नको असलं तरी मागणं जाणारे मात्र याच्या राम नामाचा जय जयकार करत जात.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम, श्री रामदास स्वामींच्या मनोबोधातला 43वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना सज्जना एक जीवी धरावे, जनिया फुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. आपण बघितलं मागचे 5 श्लोकात त्यांनी मना सज्जना राघवी वस्ती की जे असं सांगितलं. आता हा वेगळा चरण आहे शेवटी आलेला. पहिल्या चरणात ते म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. नुसतं मनात ठेव म्हणत नाहीत ते, मना सज्जना म्हणतात. त्याचं कारण अवघड गोष्ट आहे. त्याला जर मन आपल्याला तरायचं करायचं असेल, वळवायचं असेल, तर त्या मनाची धरी मंधरणी करावी लागते की काय चांगलं आहे काय वाईट आहे, तू का करायचं, एखादी गोष्ट करायची म्हटलं का करायची, कारण कळलं पाहिजे. कारण जर कळलं तर माणसाला प्रेरणा होते, उत्साह येतो ते करायला, की हे केल्याने हे साधणार आहे असं जर कळलं तर. पण इथं ते जे म्हणतात की मना सज्जना एक जीवी धरावे, जीवात खोल अंतःकरणात बुद्धीत असं ते बसलं पाहिजे, धरायचं आहे. आणि हे जे धरणं आहे ते सोडण्यासाठी नाही आहे. एकदा धरलं की धरलं, जसं भक्तांनी भगवंताला धरला की धरला, आणि भगवंतानी भक्ताला धरला की सोडत नाही. हे त्या दोघातलं नातं असं आहे की अखंड देवभक्त, तू धनी आहे आणि मी तुझा दास आहे, ही अलीकडची भक्ती आहे. पण अनन्य आत्मनिवेदन भक्ती झाली की दोन्ही एकच होतात, विभक्त करायचे म्हटलं तरी होत नाहीत. आणि त्या ठिकाणी भक्ताला जशी भगवंतांची ओढ असते तशी भगवंतांना देखील भक्ताची ओढ असते. भक्ताशिवाय भगवंतांना चैन पडत नाही, कारण तसं प्रेम दुसरं कोणी करत नाही. बाकीची जी प्रेम करतात भगवंतावर ती कामनिक प्रेम असतं, संसारातलं काही मिळवण्यासाठी प्रेम असतं, कशाची तरी भीती असती म्हणून भगवंताची भक्ती होते. पण भक्त जो असतो त्याची भक्ती निष्काम, निरहंकार, निरभिमान अशी भक्ती केली आहे. भगवंतासाठीच भगवंत, दुसऱ्या कशासाठी नाही, मला तोच भक्त हवा आहे. म्हणून त्याला जे धरायचं आहे जे जीवी धरावे, पक्कं धरून ठेवायचं, अंतःकरणात धरून ठेवायचं. नुसतं देव्हाऱ्यात प्रतिमा ठेवलेली आहे आणि आहेत आमच्याकडे देव्हारा सुंदर केलेला आहे, एक देवखोली आहे तिथं देव आहे असं नाही आहे. हा जो जीवात धरायचा आहे तो हा भक्त कुठेही जरी गेला तरी भगवंताला धरूनच फिरतो आहे, अंतःकरणात घेऊनच त्याचं सगळी प्रत्येक गोष्ट जी घडते आहे ती. घरात देव्हाऱ्यात देव ठेवला ना आम्ही बाहेर हिंडून आलो असं होत नाही आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, पक्की खात्री झालेली आहे त्याची. म्हणून इथं म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. काय कशासाठी जीवी धरायचं त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं आहे, जनी आपुले हित तुवा करावे. तू त्याला जे धरायचं आहेस ना ते तुझ्या कल्याणासाठी आहे. भगवंताला काय मिळवायचं आहे? भगवंताची भक्ती केली नाही केली त्याचं बिघडतं काय आहे? भगवंताची भक्ती केल्याने जे काही मिळायचं आहे ते भक्ताला मिळायचं आहे. आणि इथं जे भक्त आहे त्या भक्ताला ऐहिक गोष्टी याची गरज नाही आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. मला खूप पैसा मिळावा, मानमर्यादा व्हावा, प्रतिष्ठा व्हा, लाभावी, ऐश्वर व्हावं असं काही त्याला वाटत नाही आहे. इथं जो भक्त आहे त्याला फक्त आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे. म्हणून ह्या भगवंताला जीवी जे धरायचं आहे ते जनी लोकामध्ये आपुले हित तुवा करावे. समर्थ म्हणतात तुला जर हित करायचं असेल, स्वतःचं कल्याण साधायचं असेल, त्या रघुनाथाला जीवी धर. आपलं वाटतं खरं म्हणजे किती सोपं आहे खरं, कल्याणाचा मार्ग किती अवघड आहे असं म्हणतात. तर त्याला जर अंतःकरणात धरला तरी आपलं हित सहज आहे. पण मग अंतःकरणात धरत का नाही? त्याला पैसे पडतात का? कष्ट पडतात का? काही खरं म्हणजे होत नाही, पण तेवढी आवडच नाही आहे.
भगवंतावर आपण प्रेम करतच नाही. जर आपण प्रेम करत असू खऱ्या अर्थाने, तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा विसर कधी पडत नाही, अखंड त्याचं स्मरण असतं. खाता जेवता बोलता बसता उठता प्रिय माणसाचं स्मरण अखंड असतं. जसं एखाद्याचा मुलगा मुलगी कोणीतरी लांब गेलेली असली परदेशात, तर घरात आपण प्रत्येक गोष्ट करत असताना त्याची आठवण येत असते. त्याला हे आवडतं, हे त्याचे कपडे, हा त्याचा अभ्यास, ही त्याची पुस्तकं, म्हणजे प्रत्येक गोष्ट बघताना त्याची आठवण येत असते. तशी आठवण आपल्याला भगवंताची येते का? प्रत्येक घास खात असताना आतमध्ये तोच जो घास भरवतो आहे, तो खाणारा तोच आत बसलेला आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता, मी तिथं होऊन बसलेलो आहे. कुठेही जरी गेला तो, तरी माझ्याशिवाय जागाच नाही आहे असा भाव आपल्यात निर्माण झाला का? प्रत्येक पाऊल टाकत असताना त्याचं स्मरण होतं का? तसं जर स्मरण होत असेल तर हित व्हायला अवघड काही नाही आहे, सोपा मार्ग आहे. म्हणून ज्यांनी आपुले हित तुवा करावे, ते करायचं असेल तर जीवी धरावे. मग आणखी काय करायला पाहिजे? त्याने त्याला जीवी धरायला सांगितलं आहे, त्याच्यासाठी आणखी काय करायला पाहिजे? रघुनायका वीण बोलो नको हो, सगळ्यात अवघड गोष्ट. आपण जे दिवसभर बोलत असतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, किंवा स्वप्नात देखील जर बडबडत असलोच कुणाला सवय असली, तर रघुनायका खेरीजच ती बडबड असते. रात्री झोपेत कुणी राम राम म्हणतो आहे, नारायण नारायण म्हणतो आहे, असं पाहायला सापडत नाही. आणि दिवसा जागृत असताना देखील खरं म्हणजे तो झोपलेलाच असतो, खरी जागृती आलेलीच नाही. जोपर्यंत जीव संसारात अडकला आहे त्याच्याविषयीच सगळं बडबड आहे, निरर्थक बडबड आहे. जसं आपण एखादं वर्तमानपत्र पाहिलं तर लक्षात येतं की कितीतरी गोष्टी अनावश्यक आहेत ज्याची आपल्याला काही गरज नाही आहे, पण उगीच इन्फॉर्मेशन घेत असतो, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं त्या, आणि ती सगळी जी माहिती आहे, ते सगळं जे ज्ञान आहे, ते आत्मज्ञानाव्यतिरिक्त ज्ञान आहे. भगवंताच्या ज्ञानाखेरीज, स्वरूप ज्ञानाखेरीज इतर ज्ञान आहे, आणि त्यामुळे ते सगळं व्यर्थ आहे. ते जे म्हणतात रघुनायका वीण बोलो नको हो, रघुनायकाखेरीज काही बोलू नकोस, असं जर आपण निर्णय केला, निश्चय केला, तर बोलायला काही राहतच नाही, फक्त त्याचं नाम घ्यायला लागतं. नामाखेरीज दुसरं काहीच राहिलेलं नाही. कारण आपण जे परमेश्वराविषयी बोलू, परमार्थाविषयी बोलू, गीता ज्ञानेश्वरी वगैरेशी बोलू, हे जे सगळं बोलणं आहे हे भगवंताकडे नेणारं आहे. आणि अवांतर विषयाची चर्चा ही आपल्याला भगवंतापासून लांब नेणारी आहे. मग सारखंच भगवंताचं चिंतन करत राहिलं तर व्यवहार कसा व्हायचा? सगळा व्यवहार होतो. हाती काम मुखी नाम, मनात त्याचं स्मरण ठेवा. आणि सगळे जे काम आहे ते भगवंतासाठी आपण करतो आहोत, त्यांनी ते माझ्यावर सोपवलेले आहे, ते करून मला भगवंतच प्राप्तव्य आहे असा बोध पक्का ठेवला पाहिजे. त्याखेरीज महागाई किती झाली, बाहेर काय झालं, इकडे राजकारणात काय झालं, समाजकारणात काय झालं, आपल्याला जर काही करायचं असेल तर करावं, नसेल तर नुसती बडबड नको. म्हणून त्यांनी म्हटल्या पुढच्या श्लोकात देखील तोच विषय आलेला आहे, पण ह्याच्यामध्ये भाऊ रघुनायका वीण बोलो नको हो. म्हणून जर काही व्यवहारातलं बोलायचं असेल तरी मनात नाम असावं, आणि व्यवहारातल्या ज्या काही दोन गोष्टी बोलायच्या असतील त्याही कमीत कमी बोलाव्यात. मग रघुनायका वीण बोलो नको हो, मग काय करावं? सदा सदा सर्वदा मानसी तो निजध्यास राहो, मनामध्ये भगवंताचाच निजध्यास, त्याचा छंद, त्याचाच आठव अखंड राहू दे. त्याच्याखेरीज पाऊलच पडता कामा नये. प्रत्येक घास असो, प्रत्येक पाऊल असो, प्रत्येक कर्म असो, त्या कर्माच्या आधी अंती त्या रामाला धरा. कर्म सुरू करताना रामाचं स्मरण, कर्माच्या मध्ये रामाचं स्मरण, कर्म संपल्यावर रामाचं स्मरण, आणि सगळं त्याला ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो, सगळं त्याला. आणि म्हणून अशी जी मंडळी काही साधक त्याचा छंद घेऊन लागतात, त्यांना
घरातली बाहेरची माणसं वेडा आहे असं ठरवतात. म्हणून संतांना बहुतेक त्या शेवटच्या एका अवस्थेमध्ये, साधकाच्या उत्तम अवस्थेमध्ये, सगळ्या माणसांनी वेगळं ठरवलं. काहीतरी म्हणत बसतो, काहीतरी करत बसतो, व्यवहारात नाही. आपण कसं व्यवहारात दक्ष आहोत, सावध आहोत, प्रत्येक पै पैसाठी आपण अगदी लक्ष देऊन बसलेलो आहोत. तो म्हणतो आहे पै पै सांभाळा, पण आयुष्यातला एक एक क्षण जातो आहे, तो पुन्हा परत येणार नाही आहे, तो राघवाशिवाय चाललेला आहे, याचं स्मरण आहे का? ते स्मरण आपल्याला राहायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सदा मानसी तो निजध्यास राहो अखंड. पुढे एक श्लोक आहे, निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. निजध्यास याचा अर्थ आहे अखंड अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान राहू दे. म्हणून ह्या श्लोकात म्हटलं आहे मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: सुधा। श्रोते हो, भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्ति गीतांचा कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ति गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15 वाजता।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे। तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्ट चतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराज सहितं वंदे गुरोर मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवचजपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर 5 वैष्णव ब्राह्मणांचं गर्वहरण झालं होतं। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचीच परीक्षा पाहायला ते आले होते आणि त्यांची फटफजिती झाली होती। आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नाही तर त्याला क्षणार्धात ज्ञानी पंडित केलं आणि त्या वैष्णव ब्राह्मणांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं। 5ही वैष्णव ब्राह्मण स्वामींपुढे लोळण घेत म्हणू लागले, स्वामी आमच्या अपराधाला क्षमा नाही, परंतु आपण दयासागर आहात। स्वामींनी त्या 5 वैष्णव ब्राह्मणातल्या एका ब्राह्मणाकडे भेदक दृष्टीने पाहिलं तेव्हा तो लटालटा कापू लागला। स्वामी त्याच्यावर गरजले, म्हणाले, आम्ही जात पात मानत नाही, कोणाच्याही घरचं अन्न खातो। माझी परीक्षा पाहायला तुम्ही 5ही जण इथे आलात। तुझी आई इमाम बख्श नावाच्या मुसलमानाबरोबर शरीर संबंध ठेवून होती। तुझा जन्म इमाम बख्शापासून झालेला आहे हे तुला ठाऊक आहे का? त्या तुझ्या आईच्या हातचं भ्रष्ट अन्न खाऊन तू मोठा झालास आणि माझ्या अन्नग्रहणाची चौकशी करायला अक्कलकोटात आलास। स्वामींच्या तोंडचं सत्य कथन ऐकून तो शर्मेने काळा ठिक्कर पडला। हा वैष्णव ब्राह्मण नाही तर ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला आलेला मुसलमान आहे हे कळल्यावर इतर 4 ब्राह्मण तर चकितच झाले। आपली इब्रत गेली हे त्या इमाम बक्षाच्या मुलाला कळलं। त्याला वाटू लागलं की ही धरणी या क्षणी दुभंगावी आणि आपण धरणीत गडप व्हावं। त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा पुन्हा लोळण घेतली, म्हणाला, स्वामी ह्या पतिताला क्षमा करा, प्रायश्चित्त द्या, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा। ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून दयावंत स्वामी त्याला म्हणाले, गंगा स्नान करा, पाप धुवून टाका आणि भागवत धर्माचं मनपूर्वक आचरण करा। स्वामींचं बोलणं ऐकून 5ही ब्राह्मण खाली वाकले। स्वामींनी त्यांना क्षमा केली आणि ते 5 जण आल्यापावली कर्नाटकात निघून गेले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं नाम ही एक अद्भुत शक्ती आहे। ती आपल्या हृदयात वास्तव्य करते। होतं काय तर खूप लोकांना आपल्यापाशी ही अद्भुत शक्ती आहे हे ठाऊकच नाही, त्यामुळे ते नामस्मरण करीत नाहीत आणि ही अद्भुत शक्ती गमावून बसतात। वास्तविक नामाला अजिबात कष्ट नाहीत, काम करीत असताना सुद्धा नाम घेता येतं। काळ आणि वेळ याचं नामाला बंधन नाही, परंतु ही जाणच खूपशा लोकांना नसते। प्रपंचात स्मरण होऊन भ्रामक आयुष्य जगत राहण्यात सर्वजण वेळ घालवतात, परंतु हृदयातल्या नामाला चुकून सुद्धा आठवत नाहीत की हाक मारत नाहीत। मला सांगा, त्यांना शाश्वत सुख कसं मिळणार?

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या मालिकेचा आजचा भाग बोरिवली पूर्व मुंबई इथले श्री जगदीश शिवाजी होमकर यांनी आपले वडील श्री शिवाजीराव दयाराम शेठ होमकर यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणार्थ प्रायोजित केला.
1: ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: ईश्वराचे उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे जतन जीवन सत्वे येथ होतात सारी आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. ऐकूया ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूयात संत बहिणाबाई यांची ही अभंग रचना, संगीत स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्टमध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890095533. श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 25 ऑगस्ट. आपण भगवंतासाठी आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो. जे चिरकाल राहतं तेच खरं सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढं जरी समजलं तरी सत्याकडे जाता येतं. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गोळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडित नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावं? जे अनुभवाने शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येतं. आपलं समाधान का बिघडतं? आज आहे त्यापेक्षा निराळं असावं असं वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याचप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावं यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नाहीये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावं. ते घेतल्यानेच सर्व काही कळून येतं. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव हा आनंदमय आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर आहे, आडवा हा डोंगर आहे, आडवा हा डोंगर आहे.

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिव महिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिव महिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिव महिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 13 दक्षाची कथा आणि कार्तिक स्वामींचं जन्मवृत्त। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकरांचा सासरा असूनही त्यांचा द्वेष आणि निंदा करीत असे, त्यांना हवीरभागही देत नसे। त्याने आपल्या घरी महायज्ञाचं आयोजन केलं तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली। तिथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केलं। या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्राला उत्पन्न केलं। त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचं मस्तक धडा वेगळं केलं। तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्यांना शांत केलं आणि बोकडाचं शिर दक्षाच्या धडाला लावून त्याला जिवंत केलं। त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा या नावाने जन्म घेतला आणि शंकरांच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली। तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली, पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात। तेव्हा श्रीकरधराने बौद्धरूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असं चार्वाक शास्त्र सांगितलं, त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या। त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केलं। त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले आणि मदनाला बोलावून शंकरांचा तपोभंग करून त्यांचं उमेशी ऐक्य करण्यास सांगितलं। त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केलं। त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले आणि शिवनिंदा करू लागले। तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं। त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचं लग्न झालं। पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठवलं। पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिलं। ते प्राशन केल्याने त्याला गर्भ राहिला। तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषीपत्नींच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला। त्यानंतर ते 6 भाग एकत्र होऊन 6 तोंडांचा आणि 12 हातांचा मुलगा जन्माला आला। तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखलं। त्याचं कार्तिक स्वामी नाव ठेवलं। याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला। ओम नमः शिवाय।

विष्णुथोर शिवलहान हर विशेष विष्णु सान, ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारी न तयाते। सर्वदा नेदी मी दक्ष शिर, काय करतील विधि हरिहर, मग मेष शिर सत

क्ष सेवित वने उपवने महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्त्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी

किन्नर गंधर्व सर्वहि एव सर्वा सहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेन्द्र येवोनी समोर पूजोनी नेत सकळाते दश सहस्त्र योजने मंडप उभविला जाचे तेज अमूप सुवर्ण सदने दैदीप्य जानवशासी दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादि हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रतिष्ठ

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आजच्या तिथीला आपण 13वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी, शिव आणि विष्णू यांची भक्ती उपजेल, वाईट प्रवृत्तींचं निराकरण होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020

भक्ती सुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुद्धा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुद्धा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुद्धा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुन्हा प्रसारण 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधा.

जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या

देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम, श्री रामदास स्वामींच्या मनोबोधातला 43वा श्लोक आपण पाहणार आहोत. मना सज्जना एक जीवी धरावे, जनिया फुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. आपण बघितलं मागचे 5 श्लोकात त्यांनी मना सज्जना राघवी वस्ती की जे असं सांगितलं. आता हा वेगळा चरण आहे शेवटी आलेला. पहिल्या चरणात ते म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. नुसतं मनात ठेव म्हणत नाहीत ते, मना सज्जना म्हणतात. त्याचं कारण अवघड गोष्ट आहे. त्याला जर मन आपल्याला तरायचं करायचं असेल, वळवायचं असेल, तर त्या मनाची धरी मंधरणी करावी लागते की काय चांगलं आहे काय वाईट आहे, तू का करायचं, एखादी गोष्ट करायची म्हटलं का करायची, कारण कळलं पाहिजे. कारण जर कळलं तर माणसाला प्रेरणा होते, उत्साह येतो ते करायला, की हे केल्याने हे साधणार आहे असं जर कळलं तर. इथं ते जे म्हणतात की मना सज्जना एक जीवी धरावे, जीवात, खोल अंतःकरणात, बुद्धीत असं ते बसलं पाहिजे, धरायचं आहे. आणि हे जे धरणं आहे ते सोडण्यासाठी नाही आहे. एकदा धरलं की धरलं, जसं भक्ताने भगवंताला धरला की धरला, आणि भगवंताने भक्ताला धरला की सोडत नाही. हे त्या दोघातलं नातं असं आहे की अखंड देवभक्त, तो धनी आहे आणि मी तुझा दास आहे, ही अलीकडची भक्ती आहे. पण आनंद आत्मनिवेदन भक्ती झाली की दोन्ही एकच होतात, विभक्त करायचे म्हटलं तरी होत नाहीत. आणि त्या ठिकाणी भक्ताला जशी भगवंतांची ओढ असते तशी भगवंतांना देखील भक्ताची ओढ असते. भक्ताशिवाय भगवंतांना चैन पडत नाही, कारण तसं प्रेम दुसरं कोणी करत नाही. बाकीची जी प्रेम करतात भगवंतावर ती कामनिक प्रेम असतं, संसारातलं काही मिळवण्यासाठी प्रेम असतं, कशाची तरी भीती असती म्हणून भगवंताची भक्ती होते. पण भक्त जो असतो त्याची भक्ती निष्काम, निरहंकार, निरभिमान अशी भक्ती केली आहे. भगवंतासाठीच भगवंत, दुसऱ्या कशासाठी नाही, मला तोच भक्त हवा आहे. म्हणून त्याला जे धरायचं आहे, जे जीवी धरावे, पक्कं धरून ठेवायचं, अंतःकरणात धरून ठेवायचं. नुसतं देव्हाऱ्यात प्रतिमा ठेवलेली आहे आणि आहेत आमच्याकडे देव्हारा सुंदर केलेला आहे, एक देवखोली आहे तिथं देव आहे असं नाही आहे. हा जो जीवा

धरायचं आहे तो हा भक्त कुठेही जरी गेला तरी भगवंताला धरूनच फिरतो आहे, अंतःकरणात घेऊनच त्याचं सगळी प्रत्येक गोष्ट जी घडते आहे ती. घरात देवारात देव ठेवला ना आम्ही बाहेर हिंडून आलो असं होत नाही आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती, पक्की खात्री झालेली आहे त्याची. म्हणून इथं म्हणतात मना सज्जना एक जीवी धरावे. काय कशासाठी जीवी धरायचं त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं आहे, जनी आपुले हित तुवा करावे. तू त्याला जे धरायचं आहेस ना ते तुझ्या कल्याणासाठी आहे. भगवंताला काय मिळवायचं आहे? भगवंताची भक्ती केली नाही केली त्याचं बिघडतं काय आहे? भगवंताची भक्ती केल्याने जे काही मिळायचं आहे ते भक्ताला मिळायचं आहे. आणि इथं जे भक्त आहे त्या भक्ताला ऐहिक गोष्टी याची गरज नाही आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. मला खूप पैसा मिळावा, मानमर्यादा व्हावा, प्रतिष्ठा व्हा लाभावी, ऐश्वर व्हावं असं काही त्याला वाटत नाही आहे. इथं जो भक्त आहे त्याला फक्त आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे. म्हणून ह्या भगवंताला जीवी जे धरायचं आहे ते जनी लोकामध्ये आपुले हित तुवा करावे. समर्थ म्हणतात तुला जर हित करायचं असेल, स्वतःचं कल्याण साधायचं असेल, त्या रघुनाथाला जीवी धर. आपलं वाटतं खरं म्हणजे किती सोपं आहे खरं, कल्याणाचा मार्ग किती अवघड आहे असं म्हणतात. तर त्याला जर अंतःकरणात धरला तरी आपलं हित सहज आहे. पण मग अंतःकरणात धरत का नाही? त्याला पैसे पडतात का? कष्ट पडतात का? काही खरं म्हणजे होत नाही, पण तेवढी आवडच नाही आहे. भगवंतावर आपण प्रेम करतच नाही. जर आपण प्रेम करत असू खऱ्या अर्थाने तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा विसर कधी पडत नाही, अखंड त्याचं स्मरण असतं. खाता जेवता बोलता बसता उठता प्रिय माणसाचं स्मरण अखंड असतं. जसं एखाद्याचा मुलगा मुलगी कोणीतरी लांब गेलेली असली परदेशात, तर घरात आपण प्रत्येक गोष्ट करत असताना त्याची आठवण येत असते. त्याला हे आवडतं, हे त्याचे कपडे, हा त्याचा अभ्यास, ही त्याची पुस्तकं, म्हणजे प्रत्येक गोष्ट बघताना त्याची आठवण येत असते. तशी आठवण आपल्याला भगवंताची येते का? प्रत्येक घास खात असताना आतमध्ये तोच जो घास भरवतो आहे तो खाणारा तोच आत बसलेला आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देयम आश्रिता, मी तिथं होऊन बसलेलो आहे. कुठेही जरी गेला तो तरी माझ्याशिवाय जागाच नाही आहे असा भाव आपल्यात निर्माण झाला का? प्रत्येक पाऊल टाकत असताना त्याचं स्मरण होतं का? तसं जर स्मरण होत असेल तर हित व्हायला अवघड काही नाही आहे, सोपा मार्ग आहे. म्हणून ज्यांनी आपुले हित तुवा करावे, ते करायचं असेल तर जीवी धरावे. मग आणखी काय करायला पाहिजे? त्याने त्याला जीवी धरायला सांगितलं आहे, त्याच्यासाठी आणखी काय करायला पाहिजे? रघुनायका वीण बोलो नको हो, सगळ्यात अवघड गोष्ट. आपण जे दिवसभर बोलत असतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, किंवा स्वप्नात देखील जर बडबडत असलोच कुणाला सवय असली, तर रघुनायका खेरीजच ती बडबड असते. रात्री झोपेत कुणी रामराम म्हणतो आहे, नारायण नारायण म्हणतो आहे असं पाहायला सापडत नाही. आणि दिवसा जागृत असताना देखील खरं म्हणजे तो झोपलेलाच असतो, खरी जागृती आलेलीच नाही. जोपर्यंत जीव संसारात अडकला आहे त्याच्याविषयीच सगळं बडबड आहे, निरर्थक बडबड आहे. जसं आपण एखादं वर्तमानपत्र पाहिलं तर लक्षात येतं की कितीतरी गोष्टी अनावश्यक आहेत ज्याची आपल्याला काही गरज नाही आहे, पण उगीचच इन्फॉर्मेशन घेत असतो, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं. आणि ती सगळी जी माहिती आहे, ते सगळं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञानाव्यतिरिक्त ज्ञान आहे. भगवंताच्या ज्ञानाखेरीज, स्वरूप ज्ञानाखेरीज इतरच ज्ञान आहे, आणि त्यामुळे ते सगळं व्यर्थ आहे. ते जे म्हणतात रघुनायका वीण बोलो नको हो, रघुनायकाखेरीज काही बोलू नकोस, असं जर आपण निर्णय केला निश्चय केला तर बोलायला काही राहतच नाही, फक्त त्याचं नाम घ्यायला लागतं. नामाखेरीज दुसरं काहीच राहिलेलं नाही. कारण आपण जे परमेश्वराविषयी बोलू, परमार्थाविषयी बोलू,
गीता ज्ञानेश्वरी वगैरेशी बोलू, हे जे सगळं बोलणं आहे हे भगवंताकडे नेणार आहे. आणि अवांतर विषयाची चर्चा ही आपल्याला भगवंतापासून लांब नेणारी आहे. मग सारखंच भगवंताचं चिंतन करत राहिलं तर व्यवहार कसा व्हायचा? सगळा व्यवहार होतो. हाती काम मुखी नाम, मनात त्याचं स्मरण ठेवा. आणि सगळे जे काम आहे ते भगवंतासाठी आपण करतो आहोत, त्यांनी ते माझ्यावर सोपवलेले आहे, ते करून मला भगवंतच प्राप्तव्य आहे असा बोध पक्का ठेवला पाहिजे. त्याखेरीज महागाई किती झाली, बाहेर काय झालं, इकडे राजकारणात काय झालं, समाजकारणात काय झालं, आपल्याला जर काही करायचं असेल तर करावं, नसेल तर नुसती बडबड नको. म्हणून त्यांनी म्हटल्या पुढच्या श्लोकात देखील तोच विषय आलेला आहे, पण ह्याच्यामध्ये भाऊ रघुनायकावीण बोलो नको हो. म्हणून जर काही व्यवहारातलं बोलायचं असेल तरी मनात नाम असावं, आणि व्यवहारातल्या ज्या काही दोन गोष्टी बोलायच्या असतील त्याही कमीत कमी बोलाव्यात. मग रघुनायकावीण बोलो नको हो, मग काय करावं? सदा सदा सर्वदा मानसी तो निजध्यास राहो. मनामध्ये भगवंताचाच निजध्यास, त्याचा छंद, त्याचाच आठव अखंड राहू दे. त्याच्याखेरीज पाऊलच पडता कामा नये. प्रत्येक घास असो, प्रत्येक पाऊल असो, प्रत्येक कर्म असो, त्या कर्माच्या आधी अंती त्या रामाला धरा. कर्म सुरू करताना रामाचं स्मरण, कर्माच्या मध्ये रामाचं स्मरण, कर्म संपल्यावर रामाचं स्मरण, आणि सगळं त्याला ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो सगळं त्याला. आणि म्हणून अशी जी मंडळी काही साधक त्याचा छंद घेऊन लागतात, त्यांना घरातली बाहेरची माणसं वेडाय असं ठरवतात. म्हणून संतांना बहुतेक त्या शेवटच्या एका अवस्थेमध्ये, साधकाच्या उत्तम अवस्थेमध्ये सगळ्या माणसांनी वेडं ठरवलं. काहीतरी म्हणत बसतो, काहीतरी करत बसतो, व्यवहारात नाही. आपण कसं व्यवहारात दक्ष आहोत, सावध आहोत, प्रत्येक पै पैसाठी आपण अगदी लक्ष देऊन बसलेलो आहोत. तो म्हणतो आहे पै पै सांभाळा, पण आयुष्यातला एक एक क्षण जातो आहे, तो पुन्हा परत येणार नाही आहे, तो राघवाशिवाय चाललेला आहे, याचं स्मरण आहे का? ते स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात सदा मानसी तो निजध्यास राहो अखंड. पुढे एक श्लोक आहे, निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. निजध्यास याचा अर्थ अखंड अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान राहू दे. म्हणून ह्या श्लोकात म्हटलंय मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: भाग असा आहे की आम्ही एक जी आमची मानसिकता तयार करून घेतो की हे सगळं अध्यात्मशास्त्र, हे सगळं ग्रंथ, हे पुराण इत्यादी सगळं आमच्या करता नाही. कारण का आता म्हणाले आमच्याकडनं असं काही होतच नाही हो, कोण ते जप तप नियम व्रत सायास करेल, आमच्याकडनं काही ते होत नाही. आमच्याकडनं फक्त देवाला दोन हात तिसरं मस्तक कधीतरी जोडलं जात. अशाच विचारांच्या जीवांकरता शास्त्राचं प्रवर्तन ती खोच आहे. प्रश्न म्हणाले अशा प्रकारचा विचार करणारे पुढे अनेक जीव निर्माण होती की माझ्याकडनं काही फारस होणार नाही. बरं, एक गोष्ट उल्लेख करून सांगू का, अशा प्रकारचा विचार करणारा रावण सुद्धा होता जो गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या समोर आणून ठेवला. रावणाने जेव्हा शूर्पणखेकडनं ऐकलं की खरदूषणाला रामाने मारलं तेव्हा त्याने काय विचार केला असेल. संत मंडळी जेव्हा कथा लिहिताना मोठे विलक्षण लिहितात, आपण आपली तर्कबुद्धीच चालू शकत नाही अशा लिहितात. रावणाच्या अंतःपुरामध्ये गेलेला रावण विचारमग्न झालाय, विचार करतोय की क्या मनुष्य लीन अवतार, भगवंताने मानवी अवतार घेतला तर खरदूषणाला संपवणारा एकटा क्षत्रिय राजकुमार असू शकत नाही. ज्या अर्थी खरदूषण त्या राजकुमाराकडनं मारले गेले त्या अर्थी तो नुसता निव्वळ राजकुमार नाही. मग म्हणाले भगवंताचा अवतार झालेला असेल मग मी भगवंताची सेवा कशी करू शकतो. रावणाचा विचार आहे. कधी कधी असुर सुद्धा चांगले विचार करतात. मी रामाची सेवा, भगवंताची सेवा कशी करू शकतो. रावण आपल्या मनाशी स्पष्ट म्हणतो भजन न होई तामस देहा, भजन न होई तामस देहा, माझा देह तामस आहे, भोग विलासामध्ये मग्न आहे, माझ्याकडनं भजन होणारच नाही. मला सांगू नका राम राम राम राम राम, मी उलट मारा मारा मारा म्हणू शकतो. याला मारा त्याला मारा, याचे हे हडप करा त्याचं ते गडप करा, याची बाई पडवा, हा सगळं मी करू शकतो. आपली पात्रता ओळखणारा खरा खुरा भगवंताचा भक्त होता. म्हणाले मी विरोध करू शकतो, प्राणपणाने विरोध करेल, सगळं राज्य बुडालं सगळं कुळ बुडालं तरी चालेल, पण रामाला विरोध करेल. थोडा वेगळा विचार आहे, वेगळी चिंता. दुराचारी पापी भगवंताकरता, त्या परमेश्वराकरता, त्या परमतत्वाकरता असं कोणी नाही. त्याने जर असा भेद केला ना की हा दुराचारी आहे, हा पापी आहे, हा सच्चील आहे, हा सदाचारी आहे, तर त्याला परमेश्वर असं म्हणताच येणार नाही. याचाच अर्थ असा की भगवंत परमात्मा हे तत्व असं काही सम अवस्थेला आहे की त्या तत्वाच्या प्रती, त्या तत्वाकरता कोणीही दुराचार आणि सदाचार असं नाहीये. कितीही दुराचारी असा, किती अपिचित शूद्राचारो भजते माम अनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. भगवान अर्जुनासमोर आपल्या हृदयावरती छातीवरती हात ठेवून म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति. भगवान तर खूप काय काय बोलतो, कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यति. माझं वचन ऐक, माझं प्रेमाने नामोच्चारण करणाऱ्याला मी कधी सोडतच नाही. भगवान

0: शिवांची कथा आहे मोठ्या का होऊ शकणार नाही असं आपल्याला जो काही एक आपल्या स्थलकालाच्या संस्काराप्रमाणे प्रश्न पडेल ना की अहो केवळ कथा ऐकली आणि त्याला दिव्य लोक प्राप्त झाला वा अरे वा काय असं कधी होऊ शकेल का असं का होऊ शकणार नाही असं विचार करा असं कधी होऊ शकेल का असा उलटा विचार करण्यापेक्षा असं का होऊ शकणार नाही याचा विचार करायचं कारण असं की भगवान शिव ही अवस्थाच अशी आहे परम कल्याणकारी अवस्था की जिच्या प्रति जिच्याकडे वळल्यानंतर आपल्याला उपलब्ध व्हायला काय उपलब्ध होणार नाही या जगताचं नाही पारलौकिक जगताचं भगवंताचं तत्वच असं ते अलौकिक करून टाकतात दिव्य करून टाकतात. चंचुला नावाच्या एका पतिव्रतीची मोठी सुंदर कथा पुढे येते. बिंदुग नावाचा तिचा पती आहे तो एक ब्राह्मण कुठल्याशा नगरामध्ये राहतो तो एक दुराचारी आहे. त्याच्या आजूबाजूचे सगळेच दुराचारी आहेत. पुढे सुंदर कथा आहे स्कंद पुराणातल्या या कथा आहेत या शिवपुराणातल्या कथा नाही आहे. शिवपुराणाचं महात्म्य सांगणार स्कंद पुराणातला भाग आपण पाहतो. चंचुला नावाची बिंदुग नावाच्या ब्राह्मणाची पत्नी आणि या बिंदुकाच्या आजूबाजूला सगळे जे ब्राह्मण आहेत ते दुराचार आहेत. काही काही कथा मोठ्या विलक्षण या सगळ्या लोकांच्या मध्ये राहून ही चंचुला सुद्धा दुराचार ग्रस्त झाली. ती दुराचार करू लागली. काही काही गोष्टी भाष्य करण्याच्या नाही आहेत आपल्या आपल्या अनुभवाच्या आहेत. आपण आपल्या आपल्या अनुभवाच्या पातळीवरती त्याचा योग्य विचार परामर्श विमर्श करू शकता. ती दुराचार करू लागली. दैववशात हा बिंदू मृत्यू पावला. यमाकडे जाणारच चुकलाय. यम त्याला सुधरवायला घेऊन जातील आपल्या 28 कुंडांमध्ये भिजवतील वाळवतील वगैरे सगळं करतील. चुंचुला ही पतिव्रता ब्राह्मण स्त्री दुराचारी झालेली आपल्याच गतीप्रमाणे आपल्या कर्म मार्गाप्रमाणे फिरत फिरत फिरत गोकर्ण क्षेत्रामध्ये आली. शिवक्षेत्र भगवंताचं क्षेत्र गोकर्ण क्षेत्रात आलेली तिथे एक व्याख्यानकार प्रवचनकार पुराणकार शिवपुराण सांगत होते आणि तिने पहिल्यांदा ते सगळं काहीतरी कानावरती पडलं. तिने असं ऐकलं की दुराचारी असणाऱ्या जीवाला यम अतिशय यातना देतो. यातना काय काय देतो याच्या करता अनेक पुराणांमध्ये नरकांचं वर्णन आहे. जी स्त्री दुराचारी असेल त्या स्त्री समोर पुरुष रूपी लोह प्रतिमा तप्त अशी केली जाते. तिला त्याला आलिंगन द्यायला सांगितलं जातं. जो पुरुष दुराचारी असेल ज्याने स्त्री संबंधाने दुराचार केलेला असेल त्याला स्त्री प्रतिमेला आलिंगन द्यायला सांगितलं जातं. ती अतिशय तप्त असते. ती तापवलेली लोखंडाची वगैरे वगैरे कशा यातना असतील असी वन कृमी भक्ष लाला भक्ष इत्यादी इत्यादी नाना प्रकारचे नरक त्यांचं वर्णन ते पुराणकार जेव्हा वर्णन करत होते आणि त्यांनी जेव्हा हे सगळं वर्णन ऐकवलं तेव्हा ही मनामध्ये विचार करते की मी तर अतिशय दुराचार करणारी माझी तर गती याहीपेक्षा दुर्गती होईल. काय गती होईल मला सांगता येत नाही. सारी कथा संपल्यानंतर ती त्या ब्राह्मणाच्या पायावरती पडली. मोठी हुदकी देऊन रडू लागली की म्हणाले हे भूदेव ब्राह्मण देवता माझा उद्धार कसा होईल ते मला कळत नाहीये. कारण तुम्ही सांगितलं तेव्हा माझे दुराचार माझ्या लक्षात आले आणि तुम्ही सांगितलं तो दंड मला आता कळला. काय दंड मिळेल माझी गती कशी होईल मला उद्धार कोण करेल. ब्राह्मण मोठा दयाळू पुराणकार त्याने तिला आपल्या जवळ बसवून घेतलं तिला शांत केलं म्हणाले हे स्त्रिये काळजी करू तू भगवान शिवांच्या क्षेत्रामध्ये आलेली आहे. आजवर तुझ्याकडनं झालेले दुराचार तू तुझ्या मुखाने व्यक्त करते स्पष्टपणे सांगते. मोठे मोठे सुंदर सुंदर वाक्य पुराणांमध्ये येतात आपल्याला अंतर्मुख करून जातात. पण सुंदर वचन आहे, पश्चाताप पाप कृतां पापानां निष्कृती परा सर्वेषां वर्णितं सद्भि सर्व पाप विशोधनम् पश्चात्तापेनैव शुद्धि प्रायश्चित्तं करोति सः यथोपदिष्टं सद्धिर्भिः सर्व पाप विशोधनम्. पश्चात्ताप दग्ध झाली आहे. मी तर असं म्हणतो, म्हणजे तो ब्राह्मण त्या पतिव्रतेला सांगत होता, मी तर असं म्हणतो की हे स्त्री ज्याच्या हृदयामध्ये हार्दिक पश्चाताप निर्माण झालेला आहे तो सर्व पापांपासून मुक्त होतो. मग त्याने प्रायश्चित्त केलं अथवा न केलं तरी फार फरक पडत नाही. पश्चाताप दग्ध मन पवित्र असत, पवित्र होत. नेत्री या शब्दाचा अर्थच मोठा सुंदर आहे. आधी पाप करायचं, मागाहून ताप करायचा, पश्चाताप. पश्चात या शब्दाचा अर्थ नंतर, मागाहून नंतर ताप करायचा. आपल्याच कडे हा विचार असं म्हणू नका काय. अशा प्रकाराने जेव्हा आम्ही इतरांचं मूल्यमापन आणि तौलनिक अभ्यास करतो तेव्हा आमचा आमच्या संस्कृतीवरचा निष्ठात्मक विचार वाढतो, असं काही समीक्षा मला करायची नाही. पलीकडचे सुद्धा एक छोटीशी खोली तयार करतात, त्या खोलीमध्ये आपलं तोंड झाकलेलं असतं, त्या पलीकडे ऐकणारे धर्मगुरु बसलेले असतात. आपण आपली सगळी पाप त्यांना सांगून टाकायची, धर्मगुरु आपल्याला पाहत नाही, आपण धर्मगुरूंना पाहत नाही, आणि मग आपण पापातनं निवृत्त झालेलो आहोत असं मानायचं. विचार करता हो, वाईट नाहीच आहे, योग्य विचार असो. तो अर्ध्याच पातळीवरती, तिथून पुढे आम्ही केलेला आहे विचार. संस्कृतीबद्दल, धर्माबद्दल, पंथाबद्दल चिंतन करून विषय वाढवायचा नाही. पश्चात्तापबद्दल मन पवित्र असत. तू एवढी पश्चाताप होऊन मला जी काही प्रार्थना करतेय तू निश्चितच पवित्र झालेली आहे, काळजी करू नको. आणि पश्चात्तापाशिवाय जर नुसतंच प्रायश्चित्त घेतलं तरी त्याला अर्थ नाही. पुढचं वाक्य म्हणजे सुंदर आहे, म्हणले स्त्रिये तू जर पश्चाताप केला नसता आणि शास्त्राने सांगितलंय अमुक मी वागलो म्हणून मी चुकलो, मग या चुकीचं परिमार्जन काय, तीर्थयात्रा करा. आता शास्त्रात सांगितलंय मग मला तीर्थयात्रा करावीच लागेल ना, मग मनात असो नसो शास्त्राचा आदर करायचा म्हणून मी तीर्थयात्रा केली तर पाप धुतलेच जातील. काय खात्री आहे, दबावाने केलेली कृती काय उपयोगाची. म्हणून मनात पश्चाताप नाही आणि कृतीने प्रायश्चित्त घेते आहे करते आहे त्याचा काय उपयोग नाही. प्रायश्चित्त घेतलं नाही पण मनाने अतिशय अतिशय संताप पश्चाताप झालेला आहे, तू पवित्र होशील, काळजी करू नको, इथेच थांब. भगवान शिवशंकर अत्यंत अत्यंत कृपाळू आहे. सत्पुरुषांनी प्रायश्चित्त जरी शुद्धीचा मार्ग सांगितलेला असला तरी त्यांनी पश्चात्तापाला अतिशय महत्व दिलेले आहे. शिवपुराणाच्या कथेने आपलं मन अत्यंत शुद्ध होऊन जात. आपल्याला वाटेल की वाटेल तेवढी पाप आम्ही बाहेर करायची आणि शिवकथेला येऊन बसायचं आणि आपलं मन शुद्ध होऊन जात असेल तर किती सोपा उपाय आहे. नाही, वाक्यांचा अर्थ इतका सहजासहजी उलगडत नाही. वाक्य जरी तशी असली तरी मोठं गूढ चिंतन त्याच्यामध्ये असत. कथा निर्विषय करणारी आहे. कथेतनं काय लाभ होतो, कथेतनं लाभ हा आहे की आमची जी पाप प्रवृत्ती आहे त्या पाप प्रवृत्तीचा संकोच होण्याकरता कथा आहे. आज आमच्या मनामध्ये वेगवेगळे संकल्प येतात, जेव्हा आम्ही सात्विक कथा ऐकतो तेव्हा त्या वेगवेगळ्या संकल्प विकल्पांचं जे काही उठणं आणि थांबणं आहे ते चक्र हळूहळू हळूहळू कमी होऊ लागतं, अनुपात कमी होतो. अनुपात म्हणजे मराठीत पर्सेंटेज, ते कमी होत. आज मनामध्ये पापाचे 10 विचार आले असतील तर कथा ऐकल्यानंतर जर हळूहळू ते 2 येण्यापर्यंत आमची प्रगती झाली तर ते कथाकारांना, ते पुराणकारांना अपेक्षित आहे. मनाला निर्विषय करून टाकतात, मनाला विषयातनं काढून घेण्याकरता कथा उपयोगी येतात. हे ऐकण्यातच होतो. आमच्या या शास्त्रावरती किती टीका केली तरी हे सत्य आहे की श्रवणाने मार्ग उपलब्ध होतो. ऐकलं म्हणूनच लक्षात येत, ऐकावं लागत. म्हणाले नुसतं ऐकून काय उपयोग होतो का? ऐकायला या मग कळ, त्यावर दुसरा कुठलाही उपाय नाही. शिवकथा निःसंशय मनाला निर्विषय करणारी आहे, शुद्ध करणारी आहे. हे चंचुले, तू पतिव्रता स्त्री आहे. मी तुला स्पष्ट करून सांगतो की भगवती पार्वतीसह भगवान शिव आपल्या हृदयामध्ये नित्य विराजमान असतात. त्यांच्या कथांचं श्रवण हे मनुष्याकरता कल्याणकारी आहे, कल्याणाचं बी आहे. शास्त्रोक्त मार्गाने या सगळ्या गोष्टीची आराधना जेव्हा आपण करू तेव्हा भवबंधनाचा जो भवरोग आहे तो रोग आपला नाहीसा होईल. ब्राह्मणाने शिवकथेबद्दल अपूर्व अपूर्व अशा गोष्टी सांगितल्या आणि ब्राह्मण मौन झाले. तेव्हा ती पुन्हा त्यांना म्हणाली की महाराज, आपण मौन झालात, आपण सांगितलेली कथा, आपण सांगितलेला विचार माझ्या मनात रुजला, मला मोठा आनंद वाटतो. तुमच्यासारखे श्रेष्ठ साधू संत परोपकारामध्ये जे नित्य लागलेले माझ्या सारख्यांचा उद्धार करण्याकरता सांगतात, मला आपण शिवकथा ऐकू. चंचुलेला त्या ब्राह्मणांनी मोठी सुंदर शिवकथा सातत्याने ऐकू अशी ऐकवली. त्या श्रवणाच्या साधनेनी ही चंचुला अशी सिद्ध झाली की तिला आता भगवान शिवांशिवाय दुसरा कुठलाही विचार मनाला सुचेल असा झाला. त्या कर्पूर गौर भगवान शिवशंकराला भगवती पार्वतीसह नित्य दर्शन करावं, निरीक्षण करावं, त्यांचं चिंतन करावं, त्यांचंच नाम घ्यावं. चंचुला शिवभावामध्ये मग्न झाली. साहजिकच आहे, कालांतराने देह यात्रा संपली. हा देह संपला तरी जो सूक्ष्म देह आमचा आहे त्या सूक्ष्म देहाकरता आम्ही केलेली जी सूक्ष्म आराधना आहे तीच त्याच्या प्रवासाकरता आम्हाला उपयोगी पडते. त्यामुळे काहीही विचित्र वाटायला नको, ती दिव्यरूप धारण करती झाली. सूक्ष्म देहातून स्थूल देह संपला, तिचा जो सूक्ष्म देह आहे तो अतिशय दिव्यरूप धारण करता आला. ती दिव्य रूपाने शिवधामाला गेली, शिवक्षेत्रातन शिवधामाला गेली. तिथे प्रत्यक्ष भगवान शूलपाणी चंद्रमौलीश्वर भगवान शिवशंकरांचं दर्शन घेती आहे. पार्वती त्यांच्या वामांगावरती ते पंचमुखाचे आहेत, त्रिनेत्रांचे आहेत, प्रत्येक गळ्यामध्ये सुंदर अशा वासुकीचा हार आहे, व्याघ्रांबर आहे, दक्षिणामूर्ती आहे, ध्यानमग्न आहे, आपले नेत्र अर्धोन्मिलित आहेत, वेगवेगळ्या देवदेवता त्यांची स्तुती करतायत, रुद्रादी गण त्यांच्या जवळ उपस्थित आहेत, ब्रह्मादि विष्णू त्यांची उपासना करतायत, आराधना करतायत, गणाधीप नंदिकेश्वर भगवान शिवांच्या सन्मुख आहे. त्या दिव्यरूपधारी चंचुलेला भगवान शिवांनी आणि पार्वतीने मोठ्या प्रेमाने जवळ बोलवलं, प्रेमभराने निरीक्षण केलं. ती तर दिव्यरूप धारण करते झाली होती. अंगावरती सुंदर वस्त्र आणि आभूषण आलेली होती. तिच्या मस्तकावरती सुंदर मुकुट होता चंचुलेचा. भगवान शिवांनी आणि भगवती पार्वतीने मोठं सुंदर निरीक्षण केलं प्रेमभराने. पार्वती मातेने तर तिला आपली सखी बनवली. भगवती पार्वतीची सेवा शुश्रूषा करू लागली. एकांतामध्ये एकदा माता पार्वती समवेत असताना ती उदास आहे, ती खिन्न आहे, ती भगवती जगदंबेची प्रार्थना करते. मोठी सुंदर रीतीने जगदंबेला आळवलेलं आहे की म्हणाले, तू आद्य आहे, तू प्रकृती आहे, तू सृष्टी निर्माती आहे, कि माते मी तुला शरण आलेली आहे. तिच्या स्तुतीने माता पार्वती मोठी प्रसन्न झाली आणि चुलचुलीला म्हणाली की हे सखी तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न आहे, तुला काय हवं ते माग. तेव्हा ती चंचुला माता पार्वतीला म्हणाली की माते माझा पती अतिशय दुराचारी होता, हतभागी होता, त्याने नाना प्रकारचे दुराचार केले, त्याची गती काय, तो कुठे आहे, कसा आहे मला ठाऊक नाही. माझी इच्छा आहे माझ्या पतीचा उद्धार व्हावा. माता पार्वती म्हणते की हे पुत्री, तुझा पती त्याच्या दुराचारामुळे नरकांची यात्रा करता करता तो आता पिशाच्च झालेला आहे. पिशाच्च होऊन वावरतो, घोर आहे, वायू योनीमध्ये आहे, विंध्य पर्वतावरती त्याचा निवास आहे. जेव्हा माता पार्वतीने चिंचुलेला सांगितलं तेव्हा ती मोठी खिन्न झाली, म्हणाली माते माझ्या पतीची अशी अवस्था आणि माझी अशी अवस्था हा विरोधाभास, तू तर शंकर प्रिय आहे. कुठल्या स्त्रीला असं आवडेल की आपली अशी अवस्था आणि आपल्या पतीची अशी दुरवस्था. त्यामुळे मी तुला पुन्हा पुन्हा प्रार्थना करते की माते माझ्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून मला काहीतरी मार्गदर्शन कर. भगवती जगदंबा म्हणाली की प्रत्येकाची गती आहे. तू दुराचारी होती तरी शिवकथा ऐकली, शिवक्षेत्रामध्ये राहिली म्हणून तुला शिवलोक प्राप्त झाला. तू जाणतेपणाने शिवांची आराधना केली आणि याने जाणीवपूर्वक दुराचार केला, मग याला नरक यातना भोगावेच लागतील ना. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याचा भोग प्राप्त होण्यामध्ये दैव अथवा भगवंताचा काहीही आविर्भाव नाहीये. आम्हाला जे काही उत्तम भोग प्राप्त होतात त्याला आमची उत्तम कर्म कारणीभूत आहे. आम्हाला जे वाईट अनुभवायला मिळतं त्याला आमचे कुकर्म, आमचे दोषास्पद कर्म कारणीभूत आहे. माते काही असो, माझ्या पतीचा उद्धार व्हावा, आपण मला सखी मानता. तिच्या मोठ्या आर्जवी विनवणीने माता पार्वतीचं मन द्रवित झालं. माता पार्वतीने तुंबरूंना बोलवलं, नारद आणि तुंबरू भगवंताच्या यशाचं गायन करणारे आहेत. या तुंबरूंना, तुंबरूंची आकृती कशी आहे, त्यांच्या हातामध्ये वीणा आहे, चिपळ्या आहे, शरीर माणसाचं आहे पण मुख घोड्याचं आहे. आता त्याची कथा येणार नाही, हे ते म्हणाले आता सगळी कथा झाली, तुंबरूंची कथा येईल पण पुढे येईल. माता पार्वती म्हणाली की भगवंताचं यश गाण्यामध्ये, भगवंताचं गुणगान करण्यामध्ये तुम्ही अत्यंत प्रवीण आहात. माझ्या मनाची गोष्ट तुम्ही ओळखता. हे तुंबरू, हिचा पती दैववशात पिशाच्च झालेला आहे, ही शिवलोकात आहे, माझी सेविका आहे, हिच्यावरती माझी कृपा आहे. मी तुम्हाला अशी प्रार्थना करते, तुम्ही विंध्य पर्वतावरती जावं, तिथे शिवकथा गावी, तिथे हिचा जो पती पिशाच झालाय त्याला पकडून ठेवून त्याला बळजबरी शिवकथा ऐकवा, तो शिवकथा ऐकेल असं करा आणि त्याला पवित्र करून टाका, तिच्या पतीचा उद्धार करा. मातेची आज्ञा तुंबरूंनी कशी ओलांडावी, तुंबरू आपल्या अनुयायांसह चुलचुलेला घेऊन विंध्य पर्वताची यात्रा करते झाले. तुंबरू विंध्य पर्वतावरती भगवान शिवांची कथा करणार आहेत म्हटल्यानंतर तर जे शिवोपासक आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांनी तर मोठाच गर्दी करायला सुरुवात केली. तुंबरूंनी अशी व्यवस्था केली की जे शिवप्रेमी, शिव उपासक शिवकथेला आले त्यांना बसायला वेगळं असेल, चंचुलेला बसायला वेगळं असेल. आणि तिच्या पतीला प्रयत्नपूर्वक पकडलं आणि त्याला अक्षरशः पाशांनी बांधून टाकलं आणि त्याला पिशाच्चाला बळजबरी कथा ऐकवायला सुरुवात केली. काही काही कथा मोठ्या गोड असतात, इथे असं म्हणण्याचं धाडस होत नाही ना कोणाचं का असं त्या कथा आपली तिचं तसं नका म्हणू बरं आहे ना, असं कसं म्हणायचं काय आहे. जिवंतपणी भगवंताच्या नामगुण गायनाला जो लागला नाही ना त्याला पिशाच्च झाल्यावरती असं बांधून घालून कथा ऐकावी लागते, हिला नसतो. आपल्याकडे पद्धतच आहे. जिवंतपणी नाव घेतलं नाही तेव्हा हा गेला की याला बांधतात, चार जण उचलतात. हातात काही इलाज चालत नसतो, हातात काही बांधून पळ म्हणजे बांधून घातलेलं असतं, त्यामुळे पळण्याची वाट संपलेली असते. आणि याला कितीही नको असलं तरी मागणं जाणारे मात्र याच्या राम नामाचा जय जयकार करत जाणार.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ केसी नावाचं एक गाव होतं। त्या गावचा अप्पा पाटील हा स्वामींचा निस्सीम भक्त होता। स्वामी केसी गावात खूप वेळेला जात असत। गावात एक मारुतीचं देऊळ होतं। त्या देवळात स्वामींचं मुक्काम असे। एक दिवस फिरत फिरत स्वामी अप्पा पाटलाला भेटण्यासाठी म्हणून केसीला गेले आणि मारुतीच्या देवळात आले। पाटलाला स्वामी आल्याची बातमी कळली आणि धावत धावत तो देवळात आला। महाराजांबरोबर अनेक सेवेकरी होते। त्या सर्वांना पाटलाने शिधा दिला। स्वामींना नैवेद्य दाखवला, त्यांची मनोभावे आरती केली आणि तो स्वामींच्या शेजारी बसला। स्वामी आल्याची बातमी जवळच्या नळदुर्गच्या मामलेदाराला कळली आणि तो स्वामींना भेटायला आला। त्याच्याबरोबर फौजदार सुद्धा आला। मामलेदाराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी तुम्ही आमच्या गावाला चला। स्वामी त्याला म्हणाले, लहान घोडा घेऊन ये म्हणजे मी येतो। मामलेदार हा वृत्तीने अत्यंत अहंकारी होता। स्वामींना खरं तर असं म्हणायचं होतं की अहंकार कमी झाला की येऊ। मामलेदाराला स्वामींच्या शब्दांचा अर्थच कळला नाही। मामलेदाराचा घोडा मोठा होता म्हणून त्याने फौजदाराला सांगितलं की दुसरा लहान घोडा घेऊन ताबडतोब ये। फौजदाराला माहीत होतं की पाटलाची घोडी लहान चणीची आहे। त्याने पाटलाच्या घरी जाऊन लहान घोडीला आणलं आणि तिच्यावर खोगीर घालून स्वामींच्या समोर उभी केली। पाटील फौजदाराला म्हणाला, माझी घोडी कशाला देतोस? मी तुला एक सोडून चार घोडे आणून देतो। फौजदाराला राग आला। त्याने पाटलाची घोडी परत दिली आणि मामलेदाराला पाटला विरुद्ध सांगितलं। मामलेदार चिडला। तो पाटलाला म्हणाला, तुला मस्ती आली आहे, तुझी खोड मोडतो, तुझ्या पायात 8 दिवसात बेड्या घालून खेचत आणतो। पाटलाला वाईट वाटलं। त्याची काहीच चूक नव्हती। पाटलाने स्वामींना सारा वृत्तांत सांगितला। स्वामींना मामलेदाराचा भयंकर राग आला। ते म्हणाले, पाटला तुला तो काय बेड्या घालतो, 8 दिवसात त्याला मी सरळ करतो। स्वामी रागाने म्हणाले, आणि 8 दिवसात मामलेदारावर फौजदारी खटला घेऊन त्याला मुसक्या बांधून बाजारातून खेचत नेलं। फौजदार स्वामींसमोर खोटं बोलला होता, त्याला सुद्धा बेड्या पडल्या। स्वामींनी आपल्या अप्पा पाटील नावाच्या परमभक्ताचं रक्षण केलं होतं। अप्पा पाटील आता स्वामींच्या सेवेत अष्टौप्रहर राहू लागला। स्वामींच्या दैवी सामर्थ्याची ताकद त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती। तो स्वामींचा निस्सीम भक्त बनला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश।
2: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
0: माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, फक्त संत संगतीतच भक्ताच्या आयुष्याला भगवंत दिशा सापडते। इतरांचं आयुष्य शीड फाटलेल्या जहाजासारखं प्रापंचिक भवसागरातून निरुद्देशपणे भरकटत राहतं। त्याला शाश्वत किनारा कधीच मिळत नाही। संत फक्त आपली नामाची होडी शाश्वत अशा भगवंत किनाऱ्याला अलगदपणे लावतात। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।